0: पुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय।
1: 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या एफ एम रेनबो वाहिनीवर आपण ऐकत आहात आपली सकाळ स्वरमय करणाऱ्या संगीतमय सुरेल आविष्कार अर्थात तुमच्या आमच्या मनाला स्पर्शून जाणाऱ्या मराठी भक्ती संगीताचा कार्यक्रम वंदन। आणि आजचा वंदन कार्यक्रम तुमच्यासाठी सादर करतोय मी तुमचा मित्र गणेश आचवल। कार्यक्रमाच्या उत्तरार्धाचा प्रारंभ आपण करत असतो ग दि माडगुळकरांच्या गीत रामायणानं। गायक आणि संगीतकार बाबूजी अर्थात सुधीर फडके। मित्रांनो, आपल्या हातात काहीच नसतं, कुठलाच क्षण आपल्या हातात नसतो आणि मनात असंख्य प्रश्न पडत असतात की आपल्या हाती काय आहे, हे माझ्या बाबतीत असं का घडलं असं आपण मगाशी म्हटलं। अनेक घटना असतात, आपण निरुत्तर होतो, आपल्याला त्या प्रश्नांची उत्तर नाही सापडत आणि मग फक्त मनात एकच विचार येतो की पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा। गीत रामायणातलं जे एक महत्त्वाचं सत्य जगण्यात सांगितलं ते गीत

आपण फक्त निमित्त मात्र असतो. काही प्रश्नांची उत्तरं आपल्याला सापडत नसतात. असं म्हणतात ना की जेव्हा देवाची इच्छा असते ना तेव्हाच आपण देवदर्शनाला जाऊ शकतो. ही गोष्ट अगदी खरी आहे. म्हणजे बघा ना की आपण एखाद्या ठिकाणचं तीर्थक्षेत्राचं रेल्वेचं तिकीट काढलेलं असतं पण घरामध्ये असं काहीतरी घडतं आणि आपण तिथे जाऊ नाही शकत. आणि कित्येकदा असंही होतं की आपल्या मनात पण नसतं की आत्ता आपल्या देवदर्शनाचा योग येणार आहे आणि कोणतरी पटकन विचारतं की अरे अमुक अमुक व्यक्तीचं हे इथे इथे येणं कॅन्सल झालं आहे तर एक तिकीट आहे आमच्याकडे याल का तुम्ही किंवा गाडीमध्ये एक जागा आहे यात्रेला याल का आणि आपण पटकन ते देवदर्शन करून येतो कारण देवाची इच्छा असते तुम्ही तिथे यावं. पण जर का देवाची इच्छा नसेल की तुम्ही आत्ता देवाच्या दर्शनाला जावं तर तसंच घडत असतं आणि मग आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीच घडत नसतं. मग नियती हे सगळं सगळं आपल्या मनात येतं. तुम्हाला देऊळबंद चित्रपट आठवत असेल, देऊळबंद नंबर एक पहिला चित्रपट. त्याला नसतं जायचं देवाच्या दर्शनाला तरीसुद्धा ती दत्तयात्रा दत्त तीर्थक्षेत्रांची यात्रा ही त्याच्या आयुष्यात लिहिलेलीच असते आणि बरोबर येतो सगळ्याच्या दत्तस्थानांपर्यंत येतो. भले आईच्या इच्छेने असेल, एखादा जो पासवर्ड शोधण्याच्या निमित्ताने असेल. घटना सगळ्या कशा घडत जातात, अतिशय उत्तम चित्रण त्या चित्रपटात झालं होतं. त्याच तीर्थक्षेत्रांचं त्या यात्रेचं वर्णन करणारं हे गीत चित्रपट देऊळबंद.

गुरु कारण गुरु तारण गुरु चरिताचे करा पारायण, किती छान ओळी येत नाही. जीवनाचा सागर पार करायचा असेल तर आवश्यकता असते ती गुरुकृपेची, कारण गुरु आपल्या जीवनात मार्गदर्शन करत असतो.

पहाटे 5 वाजता सुरू झालेला हा भक्तिसंगीताचा प्रवास कधी सांगते प्रांताला कळलंच नाही. आणि आजच्या कार्यक्रमात ज्यांनी प्रतिक्रिया कळवल्या त्यांची नावं नक्की सांगतो. दूरध्वनीच्या माध्यमातून जोडले गेले होते सुधाकर जाधव आणि कमलिनी पोद्दार, प्रशांत कायकिणी आणि अंजलिताई बोरिवलीहून. व्हॉट्सअपवरती संदेशांची बरसात आहे. वीणा नाडकर्णी, अरुण घोगळे, मिलिंद शेटे, अंजली कुलकर्णी, चैतन्य अत्रे, प्रताप तेंडुलकर, रवींद्र म्हात्रे, राजेंद्र म्हात्रे, रंजना सदलगे, शिरीष बेलसरे, विजय शिरपूरकर, विजय जोशी माणगावातनं, विनय जोग विलेपार्ले पूर्व, अर्जुन परब, संजय माइनकर विलेपार्ले, बल्लाळ वत्सराज, हरिश्चंद्र पाटील, किशोर पेडणेकर, त्यानंतर संपर्क झालेल्या अनंत काळे यांचा पनवेलहून, कल्पना माइणकर, विवेक लोंढे माहीमहून, विलास बुरुंगले, सुधाकर कलगुटकर, सुनील म्हात्रे, जागृती म्हात्रे, सुवर्णा चौगुले, नारायण जोशी, दीपा पालकर, विजय देवरे, विनायक धनेश्वर नाशिकहून, सुनीता उत्तुरकर, माधव वाघ, के राघव कुमार, अविनाश दिवेकर आता रत्नागिरीला आलेले आहेत परदेश दौरा करून, त्यानंतर देवराम म्हात्रे, त्यानंतर अर्चना जोगळेकर, श्रीपाद जोशी, जयंत बर्वे, स्वाती कुलकर्णी, जयश्री उमराणी, प्रज्ञा मानकामे, स्मिता आणि विवेक नेवाळकर, अनिल गावडे, खनिका भगत, शिवाजी दळवी, वासुदेव भिडे, शिवाजी पार्क, बाशीराम आणि योगिता जाधव, सुप्रिया रायकर, रवींद्र जोशी, बलभीम यांचा संपर्क झालेला आहे, मग उदय मिस्त्री, निशा लोहार, सुधीर कांदळगावकर, संजीव भुरे, चंद्रशेखर भाटवडेकर, त्यानंतर विनोद वैती, कलावती वैती, एन एम पाटील, प्रिया फाटक, किरण चौधरी, चंद्रशेखर मोळेकर, कांचन रानडे, संतोष आणि शकुंतला महाजन, सुरेखा पाटील, रघुनाथ बळीराम पाटील, शैलेंद्र आणि सोनल मेंढेकर, हार्दिक मेहेर, सुधीर दत्त मुणगेकर, के जे कामत, श्रुती भावे, किशोर पाटील, वैष्णवी खुटले, प्रकाश कुलकर्णी, नंदकुमार पाटील, प्रशांत मराठे बडोदा इथून, मग सुमेधा परांजपे, राजेश एरंडे, सुहास रिसबुड, रोहिणी आणि पंकज तरे पालघरहून, मग गोपाळ मेढेकर, सुहास सरवटे, मधुसूदन आठवले, दिलीप वाणी, ओंकार काटकर पंढरपूरहून, सुनंदा पटवर्धन जोशी विलेपार्ले पूर्व, अनुपमा आणि उमाकांत गुलतकर, अनिल आगाशे सध्या USA आहेत आणि तिथनं ते कार्यक्रम ऐकतायत, मग मंगेश जोशी, प्रकाश जोशी, बबन ढगे, डॉक्टर संजय सिंग राजपूत, सुरेश बावकर, त्यानंतर प्रकाश आणि जुई कुलकर्णी, सुजाता कुलकर्णी, संपर्क होतोय परदेशातून संपर्क आहे अभय यांचा सिंगापूर इथून, रवींद्र शेणॉय, विठ्ठल मसलेकर, अनंत कानडे, विक्रम आणि विद्या आठवले मिरजहून, वृंदा जाधव, जयेंद्र शाह, दिनकर शिखरे, प्रमोद चिंचोळकर, मधुसूदन जोशी, सुभाष चव्हाण या सगळ्यांचा संपर्क झालेला आहे. अजूनही काही मेसेजेस येत आहेत, कोणाचं नाव घ्यायचं राहिलं असेल तर क्षमस्व. स्मिता म्हात्रे, राजेंद्र परोपकारी, सविता परोपकारी गिरगाव, कल्पना यांचा उल्हासनगर वन संपर्क झाला आहे, मग प्रताप जाधव, रोहिणी बापट, मेघना आगाशे, दिगंबर शिंदे, गायत्री वैशंपायन यांचा संपर्क झालेला आहे दादरहून, त्यानंतर राहुल हंबीर, सुनंदा दिघाटी, अरुण घोगळे, मिलिंद शेटे, आर्यन सोमवंशी आणि मंदा भगत या सगळ्यांचा संपर्क आहे. ठीक 6 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या बातम्या आपण ऐकाल. 6:05 नव्या विषयासह रेनबो फंडेमध्ये पुन्हा भेटू. या सकाळी 8 मी तुमच्यासोबत आहे. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊया. सदिच्छेचा आजचं आपलं वंदन हा मराठी भक्तिसंगीताचा कार्यक्रम इथं समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया 6:05.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मित्रांनो, नमस्कार। 107.1 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी। मी आहे तुमचा मित्र गणेश आचबल, तुमच्याकरता सादर करते तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम ज्याचं नाव आहे रेनबो फंडे। आणि आजच्या रेनबो फंडे कार्यक्रमात बुधवारच्या प्रसन्न सकाळी सकाळी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला दोन गीतं ऐकवतो। आजचा विषय एकदम सोपा आहे, तुमच्या आवडीचा आहे, माझ्या आवडीचा आहे, अगदी ओळखणार आहात तुम्ही विषय। ओळखलात तर नक्की फोन करा 45 15 41 32 आणि 45 15 41 33 आणि व्हॉट्सअप क्रमांक 86 57 66 71 8657 66 1071। सुरू करूया रेनबो फंडे।
2: फेसबुक ने स्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोर काम, इथेनो आराम, सो स्टार्ट अप योर डे विथ रेनबो फंडे, रेनबो फंडे,
3: रेनबो फंडे, रेनबो फंडे,
2: म्यूजिकल साथ, रियल लाइफ बात, सिनेमा नाटक, भटकंती खास, स्टार्ट अप योर डे।

0: आजच्या कार्यक्रमाचा विषय सगळ्यांनीच अचूक ओळखलेला आहे, पण विषयाकडे वळण्यापूर्वी जाणून घेऊया हवामृत. काल दिवसभरात मुंबई शहरात आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं होतं. कमाल आणि किमान तापमानाची जी नोंद घेण्यात आली त्यानुसार कुलाबा येथील कमाल तापमान 32° सेल्सिअस नोंदवलं गेलं. सांताक्रूझ येथील कमाल तापमान होतं 31° सेल्सिअस. किमान तापमान कुलाबा इथं 26° सेल्सिअस, सांताक्रूझ इथं 27° सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथील उपलब्ध नाही. सांताक्रूझ येथे सापेक्ष आर्द्रता 80%. येत्या 24 तासातील हवामानाचा अंदाज असा, मुंबई शहरात आणि उपनगरात पावसाची तुरळक किंवा पावसाची मध्यम स्वरूपाची वृष्टी होईल. आकाश प्रामुख्यानं ढगाळलेलं असेल. कमाल तापमान 32° सेल्सिअस तर किमान तापमान 26° सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. मच्छीमार बांधवांकरता 26 तारखेला म्हणजे आजची जी सूचना आहे ती म्हणजे वाऱ्याचा वेग आहे 45 ते 55 किलोमीटर ताशी असेल, वादळी हवामान असेल, त्यामुळे मच्छीमार बांधवांनी समुद्रामध्ये जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आज कार्यक्रमाचा विषय काय आहे? समुद्र बिलोरी आईना सृष्टीला 5वा महिना. समुद्र बिलोरी आईना सृष्टीला 5वा महिना असं ज्याला म्हटलं जातं तो श्रावण महिना सुरू झालेला आहे. श्रावण येतोय म्हणता म्हणता श्रावण आला सुद्धा. श्रावणाबद्दल आपल्याला बोलायचं आहे, पण तत्पूर्वी एक व्यावसायिक विश्रांती असेल आणि त्यानंतर श्रावणाची उत्तमोत्तम गाणी आज तुम्ही ऐकणार आहात काही क्षणातच.
1: श्रीमन्महागणाधिपतये नमः. चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा.
2: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
3: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही.
2: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
1: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
2: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
1: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95 95 24 25 59.
4: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59.
1: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः.

हसरा नाचरा जरासाला जरा सुंदर साजीरा श्रावणाला। कुसुमाग्रजांनी अनुप्रास अलंकारात आणि चेतन गुणोक्ती अलंकारात बांधलेले गीत पुन्हा एकदा मराठी व्याकरणाचा तास नाही का म्हणजे बघा, र ची पुनरावृत्ती आहे तिथे आणि श्रावणाला इतकी जी विशेषण जोडलेली आहे, तांबूस कोमल पाऊल टाकीत, म्हणजे आपण म्हणतो ना मानवी भावनांचं निसर्गाशी नातं जे जोडलं जातं आणि निसर्ग माणसाप्रमाणे वागतो अशी कल्पना केली जाते तेव्हा पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतन गुणोक्ती अलंकार होतो। सकाळी सकाळी थोडासा व्याकरणाचा संदेश द्यायला काही हरकत नाही का। मुळात श्रावण महिना सणांचा महिना आहे, व्रतवैकल्यांचा महिना आहे आणि नागपंचमीच्या दिवशी फांद्यावरती हिंदोळे बांधले जातात आणि त्या संदर्भातलं गीत सुद्धा आपल्याकडे। तुम्हाला लक्षात आलं असेल, फांद्यावर बांधिले ग मुलीने हिंदोळे, पंचमीचा सण आला डोळे माझे ओले। भावगीतांच्या दुनियेतलं एक अतिशय उत्कृष्ट असं गीत रंजना पेठे जोगळेकर यांच्या स्वरातलं, काही क्षणात ऐकवतो।

एकंदरीतच श्रावण महिना हा आपल्या सर्वांच्या आवडीचा महिना. मुळात कसं आहे बघा, व्रतवैकल्यांच्या निमित्ताने अनेक जण एकत्र येत असतात आणि खास करून मंगळागौरीच्या निमित्ताने आपला सगळा महिला वर्ग एकत्र येत असतो. आणि सध्या आनंदाची गोष्ट ही की ठिकठिकाणी या मंगळागौरीच्या खेळांच्या स्पर्धासुद्धा घेतल्या जात असतात. त्यानिमित्तानं मराठमोळ्या संस्कृतीचा परिचय होत असतो, मराठी लोकसंगीताचा परिचय होत असतो आणि आपल्याकडे अनेक चित्रपट आहेत की ज्या चित्रपटांमध्ये मंगळागौरीची गीतं आहेत. मुळात थोरली जाऊ नावाचा एक चित्रपट आला होता, त्यामध्ये चार सुनांचं वर्णन करणारी गीत आहे की मंगळागौर ही मंगळागौर व्रत केलेलं असतं त्या घरामध्ये आणि चार प्रांतातल्या चार सुना अशी कल्पना सांगणारं सुधीर मोघे यांचं गीत आहे. सुधीर फडके यांनी स्वरबद्ध केले, ते काही क्षणात ऐकवतो, पण त्याआधी एक व्यावसायिक विश्रांती.

0: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आईवडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।

श्रावण महिन्यामध्ये कहाण्या सांगितल्या जातात. आटपाट नगर होतं अशी त्या कहाणीची सुरुवात असते. पण सध्याच्या काळात कहाण्या कुठे सांगितल्या जातात याच्यावरती विचार करण्याची वेळ आलेली आहे. पण एक मात्र खरं की वेगवेगळ्या ठिकाणी श्रावण महिन्याच्या निमित्ताने श्रावण महोत्सव साजरे केले जात आहेत. श्रावणाच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जात आहेत. त्यानिमित्ताने एकत्र येणं होत असतं. आणि मग श्रावण महिन्याच्या कविता, त्या कवितासुद्धा आठवतात. बालभारतीच्या पुस्तकात बालकवींची जी कविता होती, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणला असे, वरती बघता इंद्रधनुचा गो

श्रावण मासी ही बालकवींची कविता आणि त्याला एका वेगळ्या प्रकारे संगीत दिग्दर्शकांनी ही चाल बांधलेली आहे। हा संगीतकार कोण होता माहिती आहे? स्वप्नील बांदोडकर। याच्या स्वरातलं गीत होतं, पण हे संगीतबद्ध

होतं आपला आवडता संगीतकार निलेश मोहरीर यांनी आमच्या नवीन खजिन्यातले गाणे आज खास ऐकवलं श्रावण महिन्याच्या निमित्ताने. म्हणजे कविता ही जुन्या काळातली आहे पण ही कविता अतिशय उत्तम अशी कविता असून बालकवींची ही कविता प्रत्येकाला तोंडपाठ आहे नाही का, पण एक वेगळी ट्रीटमेंट आजच्या पिढीपर्यंत जेन झीपर्यंत पोचवण्यासाठी नाही का. कसं आहे बघा, श्रावण महिना सणांचा महिना असं मी मगाशी म्हटलं आणि आता अगदीच 2 दिवसांवर म्हणजे परवा 28 तारखेला रक्षाबंधन आहे आणि त्यानिमित्ताने रक्षाबंधन बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ बहिणीचं रक्षण करत असतो. त्यामागची कहाणी ही सुद्धा माहिती आहे, कृष्ण द्रौपदी कृष्ण सुभद्रा यांचं नातं अनेक गाण्यातनं उमटलेलं आहे आणि 2 गाणी मी आता लागोपाठ ऐकवणार आहे. तुम्ही सुचवलेली ही गाणी आहेत चिंधी बांधते द्रौपदी आणि भरजरी पितांबर. लागोपाठ ऐकूया काही क्षणातच, प्रतीक्षा करा काही क्षणांची.

0: श्रीमन महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
2: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
0: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
3: मित्रांनो, भरजरीगे पितांबर ऐकवायचं राहिलं मला माहिती आहे, आपण धागा जुळेला आधी ऐकवलं। धागा जुळेला धाकटी बहीण चित्रपटातलं गीत होतं। मुळात कसं आहे बघा, आपल्या मराठी चित्रपटांनी संस्कृती जपली असं आपण म्हणतो, आणि प्रत्येक सणावरती प्रत्येक व्रतावरती आपल्याकडे अनेक उत्तम गाणी आहेत। आणि बघा, श्रावण महिन्याचं वर्णन करणारी गीतं आहेत, आणि कार्यक्रमाच्या पूर्वार्धाच्या सांगतेकडे आपण येतोय। पण भरजरीगे पितांबर नक्की ऐकवतो, आणि मग पुन्हा एक छानशी कवितासुद्धा सादर करूया श्रावण महिन्याबद्दल।

द्रौपदी सी बंधू शुभे नारायण। बघा, श्रावण महिना प्रतिपदेपासून हा श्रावण पौर्णिमेपर्यंत आपण आलोय आणि श्रावण पौर्णिमा ही जशी राखी पौर्णिमा तशी आपल्या या नारळी पौर्णिमा म्हणून सुद्धा आपण ती साजरी करतो। आपल्या कोळी बांधवांचा मोठा सण आणि त्यानिमित्तानं आजच्या पूर्वार्धाची सांगता करतोय। आपण श्रावण पौर्णिमेपर्यंत आलेलो आहोत, पुढचा भाग कधी असणार आहे ते सांगीन, पण एका कोळी गीतानं या टप्प्याची सांगता करूया।

आता काही क्षणात आपण ऐकणार आहोत सुभाषित गुंजनम या मालिकेचा पुढचा भाग, लेखन आणि निवेदन अदिती माधवन.

आजच्या सुभाषितात सज्जन आणि दुर्जन या दोघांमधला एक महत्त्वाचा फरक सुभाषितकाराने स्पष्ट केलेला आहे, तो म्हणजे जगाकडे बघण्याची दृष्टी.

ऐकायला शब्द थोडे कठीण वाटले तरी आपण हा श्लोक अगदी सोप्या भाषेत समजावून घेऊ. शूर्प म्हणजे सूप. स्वयंपाकघरात धान्य पाखडायला वापरतात ना, ते सूप. आणि चालणी म्हणजे चाळण. घरात रोज दिसणाऱ्या दोन साध्या वस्तूंबरोबर या श्लोकात दोन प्रकारच्या माणसांची तुलना केलेली आहे, सज्जन आणि दुर्जन. सज्जन माणसं ही सूपासारखी असतात. जसं आपण सूपाने धान्य पाखडतो तेव्हा सूप काय करतं? पोलपटं, कचरा, सालं उडवून बाहेर फेकून देतं आणि चांगला स्वच्छ दाणा स्वतःजवळ ठेवून घेतं. तसंच चांगली माणसं इतरांमधले दोष, वाईट गोष्टी सोडून देतात आणि फक्त चांगले गुण स्वीकारतात, म्हणजेच गुणान गृह्णंती साधवः. दुसरीकडे चाळणी काय करते? पीठ चाळताना चाळणी चांगलं बारीक पीठ खाली पाडून देते, गमावून बसते आणि स्वतःकडे काय ठेवते? तर फक्त जाडंभरडं, निरुपयोगी भुसा किंवा कोंडा. दुर्जन म्हणजे वाईट प्रवृत्तीची माणसं. ही देखील चाळणीप्रमाणे इतरांमधले गुण सोडून देतात आणि फक्त दोष किंवा चुकांनाच घट्ट धरून ठेवतात. म्हणून सुभाषितकार म्हणतो, दोषग्राही गुणत्यागी चालनीवही दुर्जन. आपल्या

म्हणजे आपण जसं जगाकडे बघतो जग आपल्याला तसंच दिसतं. आपली दृष्टीच सदोष असेल तर आपल्याला जगात काहीच चांगलं दिसणार नाही, आणि दृष्टी जर स्वच्छ असेल तर जगात काहीच वाईट सापडणार नाही. मित्र हो, आपण स्वतःला एकदा विचारून पाहायला हवं की मी सोपासारखा बनतोय की चाळणीसारखा.

सुभाषित गुंजनम या मालिकेचा हा भाग आत्ताच आपण ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं अदिती माधवन यांचं. मित्रांनो, खरोखरच अशा प्रकारच्या सुभाषितातनं एक वेगळा विचार आपल्याला ऐकायला मिळत असतो. आणि ही मालिका आपण आकाशवाणीच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू केलेली आहे 1 ऑगस्टपासून. आणि आज 26 ऑगस्ट म्हणजे मालिकेचा 26वा भाग प्रसारित झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभतोय. कार्यक्रमाच्या पूर्वार्धाबद्दल पण अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत. दीपा पालकर, मंगेश घरत, माधव वाघ, नरेंद्र सामंत, गायत्री वैशंपायन, प्रशांत नाईक, संतोष दिनकर पाटील, अखिलेश कारेकर, जयंत बर्वे वसई इथून, विश्वास चांदोरकर, सी आर स्वामी, सूर्यकांत कुंभार, मिलेश राऊत, प्रफुल्ल गोखले, विजय देवरे, त्यानंतर दिनेश महाजन, मंजुषा ओक, प्रमोद शेंडे, राजेंद्र एखे, महादेव म्हात्रे असा अनेकांचा संपर्क झालेला आहे. मित्रांनो, श्रावण महिन्याच्या पौर्णिमेपर्यंत आपण येऊन पोचलो आजच्या कार्यक्रमाच्या पूर्वार्धामध्ये. या कार्यक्रमाचा दुसरा भाग मी तुमच्यासाठी सादर करीन 30 तारखेला येत्या रविवारी. रेनबो फंडेच्या पूर्वार्धात आपण श्रावण कृष्ण पक्षात जे सण किंवा जी व्रत असतात त्या संदर्भात बोलू. आणि श्रावण कृष्ण पक्षातली प्रतिपदा ते श्रावण अमावस्या असा भाग आपण सादर करू 30 तारखेला येत्या रविवारी. तेव्हा आमचे सर्व कार्यक्रम तुम्ही नक्की ऐकत राहा.

आकाशवाणी पुणे, विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या, पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान। शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा। आता सविस्तर बातम्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत। माय भारत आणि राष्ट्रीय सेवा योजना यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम अजिंक्य डीवाय पाटील युनिव्हर्सिटी, टीजे कॉलेज, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि विश्वकर्मा युनिव्हर्सिटी या 4 ठिकाणी होणार आहे। यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहेत। क्रीडा शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे। या उल्लेखनीय कामगिरीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेत महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारे राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं। केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले। या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट आणि नवउद्योजकांना अन्न प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन मिळत असून स्थानिक पातळीवर रोजगार आणि उद्योग निर्मितीला चालना मिळत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेमुळे राज्यातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया क्षेत्राला मोठी आर्थिक गती मिळाली आहे। या योजनेच्या जिल्हास्तरीय प्रभावी अंमलबजावणीसाठी छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगरच्या जिल्हा नोडल अधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसंच छत्रपती संभाजीनगरचे पवन काबरा यांनी देशभरात सर्वाधिक प्रकल्प मंजूर होण्यासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचाही विशेष पुरस्कारानं गौरव करण्यात आला। राज्यातल्या शेतकऱ्यांना वर्षभर दररोज 12 तास मोफत वीज देण्याचा आणि शेतकऱ्यांची 58,000 कोटी रुपयांची थकीत वीज बिलं माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली। अहिल्यानगर इथल्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते। आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि एकूण 56 लाख शेतकऱ्यांना

0: कर्जमाफी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुढेही सुरू राहणार असून सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात सांगितलं. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. परकीय व्यापार महासंचालनालयानं ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला टॅरिफ रेट कोटा योजनेअंतर्गत 10 लाख टन कच्च्या साखरेच्या आयातीला परवानगी दिली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला आज शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आदिवासी विद्यार्थ्यांमधल्या रक्तक्षयाच्या समस्येचं प्रभावीपणे निर्मूलन करण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत राज्यात रक्तक्षय निवारण कार्यक्रम राबवण्यात येत आहे. यामध्ये गेल्या 1.5 महिन्यात राज्यातल्या 203 शासकीय आणि अनुदानित आश्रमशाळा तसंच एकलव्य मॉडेल निवासी शाळांमधल्या 79,624 विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी पूर्ण करण्यात आली. तपासणीदरम्यान ज्या विद्यार्थ्यांमध्ये हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी आढळून आलं आहे त्यांना आवश्यकतेनुसार पूरक आहार उपलब्ध करून देण्याच्या सूचना आदिवासी विकास विभागानं दिल्या आहेत. विद्यार्थ्यांचं आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी देखील हा उपक्रम महत्वपूर्ण ठरेल. राज्य शासनाच्या सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्याकडील मराठा समाजाच्या संबंधी प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करण्याचे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत. मराठा समाजाशी संबंधित प्रश्नांबाबत काल झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे शैक्षणिक सोयीसुविधा आणि सवलती मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी चालू शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित विभागांनी ही प्रक्रिया अधिक गतिमान करून तातडीनं क्षेत्रीय कार्यालयांना योग्य निर्देश द्यावेत अशी सूचना विखे पाटील यांनी केली. कोणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा घेऊन ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्याचे निर्देश त्यांनी दिले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं घेण्यात आलेली अन्न आणि औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक गट ब या संवर्गासाठी झालेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय आयोगानं घेतला आहे. या प्रकरणी 22 मार्च रोजी झालेल्या परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातल्या मासवण इथल्या अनुदानित आश्रमशाळेत 7 वर्षीय विद्यार्थ्याचा ताप आल्यामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून शाळेतील 30 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या असून या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष समितीची नियुक्ती केली आहे. दरम्यान अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या पालघर शाखेच्या अधिकाऱ्यांनी शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात येणाऱ्या जेवणासाठी वापरले जाणारे मसाले हळद मिरची आणि तेलाचे नमुने ताब्यात घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. राज्यातील सर्व शासकीय खासगी आणि धर्मदाय रुग्णालयांचे फायर ऑडिट विद्युत सुरक्षा आणि इमारती सुरक्षेचं ऑडिट तातडीनं पूर्ण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिल्या आहेत. रुग्णांच्या जीवितांची सुरक्षा ही शासनाची सर्वोच्च जबाबदारी असून यामध्ये कोणतीही हलगर्जी सहन केली जाणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. विशेषतः आयसीयू एनआयसीयू नर्सरी आणि ऑपरेशन थिएटरसारख्या संवेदनशील विभागांची कसून तपासणी केली जाणार आहे. दर 6 महिन्यांनी प्रत्येक इमारतीचं प्रत्यक्ष ऑडिट करणं आणि प्रत्येक संस्थेत नोडल अधिकारी नियुक्त करणं बंधनकारक केलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती सुनील बाळकृष्ण शुक्रे यांना काल राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी राज्याच्या लोकायुक्त संस्थेचे अध्यक्ष म्हणून शपथ दिली. मुंबईतील लोकभवनात झालेल्या या शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा केल्या. भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुथार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले. पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला. दरम्यान काल सकाळी भारतानं आपला पहिला डाव 503 धावांवर घोषित केला आहे. पहिल्या डावात भारतानं 238 धावांची आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त येत्या 27 ऑगस्टला होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधणार. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान. शेतकऱ्यांना 12 तास वीज मोफत देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: WhatsApp in life, man more calm. Itano aram, so start up your day with Rainbow Fun Day. Rainbow Fun Day.

नमस्कार मित्र, नमस्कार. 107.1 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे एफएम रेनबो वाहिनी. मी आहे तुमचा मित्र गणेश अस्वल, तुमच्या करता सादर करतोय तुमच्या आमच्या मनातल्या गाण्यांचा सदाबहार कार्यक्रम रेनबो फंडे. याच्या उत्तरार्धात पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत.

मित्रांनो, श्वास हा मराठी चित्रपट तुम्हाला नक्कीच आठवत असेल. अनेक पुरस्कारांचा मानकरी ठरलेला आणि मुख्य म्हणजे ऑस्करपर्यंत पोहोचलेला हा मराठी चित्रपट श्वास, ज्याच्यामध्ये आजोबा आणि नातू यांच्यातलं भावविश्व अतिशय उत्तम पद्धतीने साकारलेलं होतं आणि त्यामध्ये आजोबांची भूमिका करणारे अभिनेते अरुण नलावडे यांचा आज वाढदिवस आहे. ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांना आपण शुभेच्छा देऊया वाढदिवसाच्या निमित्ताने. आणि मुख्य म्हणजे आनंदाची गोष्ट ही की ते संगीत नाटक अकादमी पुरस्काराचे सुद्धा मानकरी ठरलेले आहेत. मराठी मालिका असतील, मराठी नाटक असेल, मराठी चित्रपट असेल किंवा हिंदी चित्रपट असतील, या सर्व कला माध्यमातनं त्यांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे. अनेक चित्रपट त्यांचे हे गाजलेले आहेत. मराठी मालिकांमध्ये वादळवाट आठवत असेल, वादळवाटमधली त्यांची भूमिका. आणि मुख्य म्हणजे अरुण नलावडे यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगताना एक नक्कीच मुद्दा मांडावासा वाटतो की इतकं यश मिळून सुद्धा अतिशय नम्र, अतिशय साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आपल्याला दिसत असतो. माझी शाळा चित्रपट तुम्हाला आठवत असेल, किंवा तहान नावाचा चित्रपट, कायद्याचं बोला, किंवा रेशीम गाठ, श्वास तर आठवतोच आहे, पहिलं तीर, क्षण, अशा अनेक चित्रपटातनं त्यांच्या भूमिका आहेत. त्यांची गाजलेली नाटकंसुद्धा तुम्हाला आठवत असतील. अतिशय उत्तम पद्धतीने त्यांनी कामं केलेली आहेत. आणि अरुण नलावडे यांना आज आपण शुभेच्छा देऊया त्यांच्या वाढदिवसानिमित्त.

मित्रांनो, सध्या मराठी रंगभूमीवरती किती नाटकं सुरू आहेत माहिती आहे? जर तुम्ही आढावा घेतलात 2026 तर सध्या 52 नाटकं रंगमंचावर आली आहेत आणि त्यामध्ये पुनरुज्जीवित नाटकांची संख्यासुद्धा खूप आहे. म्हणजे एकेकाळी गाजलेली नाटकं पुन्हा एकदा रंगभूमीवर आली आहेत नव्या संचामध्ये. उदाहरण द्यायचं झालं तर एकदा पहावं करून सारखं नाटक पुन्हा आलेलं आहे. त्याचप्रमाणे काटकोण त्रिकोण नावाचं नाटकसुद्धा पुन्हा रंगभूमीवर आलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे एकांकिकेचं सुद्धा माध्यमांतर होऊन 2 अंकी नाटकसुद्धा सध्या रंगभूमीवर आलेलं आहे. त्याच्यामध्ये हॅशटॅग इनोसंट नावाची एक एकांकिका होती. वास्तव आता समाजात जे काही चालू आहे त्याच्यावरती भाष्य करणारी सवाई एकांकिकेमध्ये प्रेक्षक पसंतीचं पारितोषिक हॅशटॅग इनोसंट या एकांकिकेला मिळालेलं होतं. आणि मग त्याचं माध्यमांतर होऊन आता थांबवायचं कसं हे नाटक सध्या रंगभूमीवर गाजतंय. आणि मुख्य म्हणजे डॉक्टर गिरीश ओक आणि सुकन्या कुलकर्णी मोने

यांच्या नाटकात भूमिका आहेत। कुसुम मनोहर लेले या नाटकामध्ये गिरीश ओक आणि सुकन्या मुने यांनी काम केलेलं होतं आणि आता अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा हे दोन दिग्गज कलावंत या नाटकाच्या निमित्ताने रंगभूमीवर एकत्र आलेले आहेत। सुकन्या कुलकर्णी यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एक महत्त्वाचा चित्रपट होता तो म्हणजे वारसा लक्ष्मीचा, लक्ष्मीबाई भ्रतार वासुदेव असं सुद्धा या चित्रपटाचं नामकरण नंतर झालेलं होतं, नाव बदललेलं होतं चित्रपटाचं, आणि रवींद्र मंकणे आणि सुकन्या कुलकर्णी यांच्या या चित्रपटात भूमिका होत्या। त्यामध्ये एक पावसाचं मस्त गाणं आहे। सध्या खरं तर पाऊस गायब झालेला आहे, पण बघूया आपण गाणी ऐकवतोय आणि त्याच्यानंतर सुद्धा जर पाऊस पडला तर बघूया, पण गाणं मस्त आहे ज्याच्यामध्ये सुकन्या कुलकर्णी आहेत।

मित्रांनो, आज 26 ऑगस्ट आणि हा दिवस डॉक्टर अ.ना. भालेराव यांचा स्मृतिदिन. मुंबई मराठी साहित्य संघासाठी त्यांनी आयुष्य वेचलं. त्यांच्या 71व्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई मराठी साहित्य संघ नाट्यशाखा आयोजित नाट्यगौरव पुरस्कार वितरण समारंभ सादर होणार आहे आज संध्याकाळी 5 वाजता साहित्य संघामध्ये. आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी. 101व्या नाट्य संमेलन अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे. आणि मुख्य म्हणजे अनेक पुरस्कारांचं वितरण होणारे चतुरस्त्र रंगकर्मी या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत. सुप्रसिद्ध लेखक आणि अभिनेते अशोक समेळ, युवा कलाकार ज्यांनी संगीत रंगभूमीवरती अभिनेता आणि गायक म्हणून काम केलंय तो अजिंक्य पुंक्षे, त्याचप्रमाणे गायिका अभिनेत्री केतकी चैतन्य, वादक कलाकार प्रसाद पाध्ये यांना सुद्धा सन्मानित केलं जाणार आहे आजच्या नाट्यसेवा गौरव सन्मान संधीमध्ये. महाराष्ट्र कल्चरल सेंटर पुणे ही निर्मिती संस्था ही सुद्धा पुरस्कार पटकावणारी ठरलेली आहे. अनेक पुरस्कार आहेत आणि त्यानंतर नाट्यसंगीताचा आणि नाट्यप्रवेशाचा एक विशेष कार्यक्रम सादर होणार आहे मुंबई मराठी साहित्य संघामध्ये. हा संपूर्ण कार्यक्रम सर्व रसिक प्रेक्षकांकरता विनामूल्य आहे. सर्व पुरस्कार विजेत्यांचं आपण अभिनंदन करूया. आणि ज्यावेळेला आपण मुंबई मराठी साहित्य संघाबद्दल बोलतो त्यावेळेला साहित्य संघाची निर्मिती असणारी जी काही नाटकं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाटक म्हणजे धाडीला राम तिने का वनी, आणि यामधलं आशा खाडीलकर यांच्या स्वरातलं हे पद ऐकूया.

ठीक 7:45 आपण ऐकू शकाल अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 106 भाग काही क्षणातच.

0: श्रोते हो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: मुंबई बेट पोर्तुगालच्या राजानं त्याच्या बहिणीच्या म्हणजे कॅथरीन ऑफ ब्रिगॅन्झाच्या आणि इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यांच्या विवाहाप्रित्यर्थ त्याला आंदण दिलं. हा मुंबई बेटाचा राजेशाहीशी असलेला आद्य संबंध. पंचम जॉर्जच्या आगमनाप्रित्यर्थ मुंबईत गेटवे ऑफ इंडिया हे प्रवेशद्वार उभं करण्यात आलं, तो आणखी एक राजेशाही संदर्भ. मुंबई ईस्ट इंडिया कंपनी आणि नंतर राणी व्हिक्टोरियाच्या अंमलाखाली असली तरी तिचं अस्तित्व राजेशाही संस्थानी वृत्तींपासून कायमच फटकून राहिलंय. ती सामान्य मुंबईकरांचीच मुंबई जास्त राहिली. त्यामुळे या मुंबईत राजा महाराजांचे राजमहाल ही कल्पना विस्मयकारक वाटते खरी, पण बहुरंगी मुंबई या राजसी रंगापासून तरी दूर कशी राहील. आणि संस्थानांचं वैभव भोगणाऱ्या संस्थानिकांनाही या मुंबई नगरीचं आकर्षण वाटल्याशिवाय कसं राहील. तेव्हा मुंबईतही देशभरातल्या असंख्य संस्थानिक राजांचे नबाबांचे राजमहाल उभे राहिलेच. जुन्या अज्ञात मुंबईचा शोध घेता घेताच हा राजसी शोधही लागला.
0: जेम्स डग्लस यांच्या पुस्तकात उल्लेख केलेल्या जुन्या मुंबईतल्या काही बंगल्यांचा माग काढताना शोधाची गाडी मध्येच मार्ग बदलून द क्लिफ मार्गे वर्षा बंगल्यापर्यंत कधी पोहोचली ते समजलंच नाही. आता पुन्हा मूळ मार्गावर आणून ब्रिज कॅन्डी नजीकच्या बी हाईव्ह या प्रचंड मोठ्या बंगल्याचा शोध घेण्याचा प्रयत्न या प्रकरणात केलाय. तो बंगला सापडलाच, पण या बंगल्याचा माग काढताना गेल्या 50-60 वर्षांच्या कालावधीत या परिसरात उभारल्या गेलेल्या आणखीही काही ऐतिहासिक वास्तूंचा इतिहासही हाती येत गेला. तो अधिकच रंजक आहे. तो सांगण्यासाठीच प्रस्तुत प्रकरणाचं प्रयोजन आहे. सुरुवात अर्थातच बी हाईव्ह पासून.
1: एकोणीसाव्या शतक

0: कर्नाटकातल्या सुरुवातीच्या दशकातली मलबार हिल म्हणजे जंगलाने व्यापलेली टेकडी ही मुंबईतली सर्वात उंच टेकडी. मलबार पॉइंटवर असलेलं गव्हर्नरचं उन्हाळी निवासस्थान आणि बाणगंगा परिसर सोडला तर संपूर्ण टेकडी जंगलाने व्यापलेली होती. गर्द झाडी, त्यातून असलेला जंगली प्राण्यांचा वावर, अशा या वातावरणात काही हौशी धनवंतांनी, बहुतेक पारशीच आणि ब्रिटिश लष्करी अधिकाऱ्यांनी बांधलेल्या मोजक्या वास्तू सोडल्या तर दुसरी वस्ती नव्हती. या जंगलात जेम्स डगलस याच नावाच्या, परंतु लष्करात कर्नलच्या हुद्द्यावर असलेल्या अधिकाऱ्याच्या वाइल्डरनेस या बंगल्याची माहिती पुस्तकात दिलेली आहे. या परिसरातला हा पहिला बंगला असंही त्या पुस्तकात म्हटलंय. मलबार हिलवरून खालच्या नेपियन्सी रोडच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याला वाइल्डरनेस रोड असं नाव होतं, ते त्यामुळेच. या रस्त्याचं आजचं नाव मानव मंदिर रोड. वाइल्डरनेस या इंग्रजी शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे जिथे मानवी हस्तक्षेप जराही झालेला नाही असा भूभाग. या नावातूनच त्या काळी मलबार हिल कशी होती याची पुरेशी कल्पना येते.
1: मलबार हिलवरून वाइल्डरनेस रोडने पश्चिम पायथ्याशी उतरलं की एका बाजूला अथांग समुद्र आणि दुसऱ्या बाजूला जंगलाने व्यापलेली मलबार हिल दिसे. इथून हाजी अलीच्या दर्ग्यापर्यंतचा परिसर जंगलाने व्यापलेला होता. किनाऱ्याने तुरळक कोळीवाडेही होते. या गर्द हिरव्या झाडीतून खडकाळ समुद्रात घुसलेल्या एका भूशिरावर बांधलेली, तिन्ही बाजूंनी समुद्राने वेढलेली बी हाईव्ह ही प्रचंड आणि एकांडी वास्तू पाहणाऱ्याच्या चटकन नजरेत भरत असे, असं डगलसने लिहिलेलं आहे. मलबार हिलवर राहणाऱ्या कुणाही इंग्रज प्रवाशाच्या मुंबईतल्या मुक्कामातला संध्याकाळचा फेरफटका या वास्तूपर्यंत होत असे, म्हणून जेम्स डगलस यांनी या वास्तूचा उल्लेख अल्टिमा थ्युली अर्थात प्रवासाचं अंतिम ठिकाण असा केलाय.
0: बी हाईव्हचा शोध घेताना माझ्या हाती 1812 ते 1816 दरम्यान तयार केलेला कर्नल थॉमस डिकिन्सन यांचा नकाशा लागला. या नकाशात मलबार हिलच्या पश्चिम पायथ्याशी असलेल्या नेपियन्सी रोडवरच्या बी हाईव्ह या वास्तूचं ठिकाण ठळकपणे दाखवलेलं आहे. त्यात ही वास्तू समुद्रात ज्या भूशिरावर उभी होती ते भूशिरही स्पष्ट दिसत होतं. आता या वास्तूचा शोध घेणं सोपं होतं. या नकाशाची तुलना 1895 सालच्या टाइम्स ऑफ इंडियाच्या नकाशाबरोबर केली असता भूशीर आणि त्यावर एकांडा उभा असलेला तो बंगला दिसून येत नाही. त्या जागेवर भरणी करून ते भूशीर शेजारच्या जागेशी जोडून टाकलेलं दिसतं. या दोन्ही नकाशांची आत्ताच्या नकाशाबरोबर तुलना केली असता कधी काळी बी हाईव्ह उभा असलेल्या त्या जागेवर आता भव्य इमारती उभ्या राहिलेल्या दिसतात.
1: बी हाईव्ह बंगल्याची नकाशातून दिसणारी जागा म्हणजे वॉर्डन रोड, नेपियन्सी रोड आणि केम्प्स कॉर्नरहून येणारा ऑगस्ट क्रांती मार्ग ज्या सेंट स्टीफन्स चर्च पाशी एकत्र येतात तो तिठा. या तिठ्यावर पश्चिमेकडे तोंड करून उभं राहिलं की आपल्या डाव्या हाताला नेपियन्सी रोड आणि उजव्या हाताला वॉर्डन रोड येतो. या तिठ्याच्या पलीकडे असलेल्या पेट्रोल पंपा शेजारच्या गल्लीतून बी हाईव्ह बंगल्याच्या जागेपर्यंत जाता येतं. या गल्लीच्या टोकावर मोरवी कंपाऊंड असा सोनेरी अक्षरात लिहिलेला ठसठशीत बोर्डही आहे. या बोर्डवर गल्लीतील सी व्ह्यू, बेन नेव्हिस, विजय अपार्टमेंट, ओशियन व्ह्यू यांसारख्या इमारतींची नावंही लिहिलेली आहेत. म्हणजे एकेकाळच्या बी हाईव्ह बंगल्याच्या जागेवरच या इमारती आता उभ्या आहेत. ही जागा आता गुजरात राज्यातल्या मोरवी संस्थांचे तत्कालीन अधिपती ठाकूर महेंद्रसिंह लगदीरसिंह आणि महाराणी विजय कुंवरमा यांच्या नावावर आहे. या इमारतीच्या जागीच एकेकाळी मोरवी संस्थांच्या महाराजांचा राजमहाल उभा होता. याचा अर्थ बी हाईव्ह बंगल्याच्या जागेची मालकी पुढच्या काळात अनेक हातातून जात शेवटी मोरवी संस्थांच्या ताब्यात आली असा होतो. यातील बेन नेव्हिस या वास्तूचं अस्तित्व 1960-65 सालापासून या ठिकाणी आहे असं त्या काळातल्या डिरेक्टरीवरून दिसतं. शिवाय या शोधादरम्यान आणखी काही गोष्टी लक्षात आल्या, त्या ऐकूया पुढच्या भागात.

अज्ञात मुंबई आज आपण ऐकला मुंबईतल्या राजमहालांच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा दुसरा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक यशश्री उपासनी आणि स्वानंद केतकर. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आताच आपण ऐकलात अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा 106वा भाग. ही मालिका सुद्धा आवडल्याचं अनेकांनी कळवलेलं आहे. त्याचप्रमाणे सुभाषित गुंजनम या मालिकेला सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे. दीपा पालकर, प्रमोद कारखाने, ज्योती राऊत, अनिल गावडे, सुरेश बावकर, मिलेश राऊत, मंगेश म्हात्रे या सगळ्यांनी अज्ञात मुंबई आणि सुभाषित गुंजनम या मालिका आवडल्याचं कळवलेलं आहे. आज 10 वाजता FM गोल्ड वाहिनीवरती म्हणजे 100.1 MHz कार्यक्रम सादर करेल RJ माधुरी. आणि दुपारी 2:30 ते 5 यावेळेत FM रेनबो वाहिनीवरचे कार्यक्रम सादर करेल RJ रश्मी महांबरे. ठीक 8 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आपण ऐकाल. 8:15 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या इंग्रजीतनं बातम्या आपण ऐकाल. 8:30 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या आपण ऐकाल. आणि मग 8:40 FM रेनबो वाहिनीवरच्या हिंदी कार्यक्रमांचा आपण आनंद घेऊ शकाल. आजचा दिवस तुमच्या जीवनात आनंद घेऊन येऊ या सदिच्छेसह आजचा आपला रेनबो फंडे हा कार्यक्रम इथंच समाप्त करण्याची गणेशला अनुमती द्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

0: Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth 30,000 crore rupees at Pragati meeting. Union Home Minister Amit Shah sets one-year deadline for 100% implementation of three new criminal laws. Delhi government to hand over approval letters to 4,000 eligible women beneficiaries under Lakshmi Yojana today. India and China agree to continue their work in seeking political settlement of boundary question for overall and long-term interests. Eid Milad-un-Nabi, birth anniversary of Prophet Muhammad being celebrated today. Keralites across the globe celebrating Thiruvanam, most auspicious day of Onam. And R. Pragyanan cruises into finals of Grand Chess Tour's last leg after 19-9 win over Germany's Vincent Kaimer. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
2: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचं प्रगती मंचाच्या बैठकीत आवाहन. प्रत्येक क्षेत्रात अग्रसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार. ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा. आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडी बाद 265 धावा. आता सविस्तर बातम्या. मोठ्या वाहतूक आणि पायाभूत प्रकल्पांचं नियोजन करताना शक्य असेल तिथे पायाभूत सेवांसाठी सामायिक उपयुक्तता परिक्षेत्र शोधणं गरजेचं असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. सेवातीर्थ इथं काल प्रगती मंचाच्या 53 बैठकीत ते बोलत होते. मंत्रालय राज्य यांनी एकात्मिक दृष्टिकोनाची तांत्रिक आणि आर्थिक व्यवहार्यता लक्षात घ्यावी आणि नियोजनाच्या टप्प्यावरच त्याचा अभ्यास व्हावा असं आवाहनही त्यांनी केलं. अंमलबजावणीच्या गतीसाठी गुणवत्तेशी तडजोड केली जाऊ नये अशी अपेक्षा व्यक्त करताना मंत्रालयांना राज्य आणि अंमलबजावणी यंत्रणांना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारण्याचं आणि प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता हमी आणि पर्यावरण रक्षणावर भर देण्याचं आवाहनही मोदी यांनी केलं. भारताला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. दिल्लीत काल राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या समारोप सत्रात ते बोलत होते. विकसित भारताच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बळकट आर्थिक सुरक्षा ही प्राथमिक गरज असल्याचं त्यांनी नमूद केलं. अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीनं महत्वाच्या अंमली पदार्थ तस्करी, नक्षलवादाचा बिमोड आणि ईशान्येकडील राज्यातील आव्हानं या तीनही क्षेत्रातील आव्हानं दूर करण्यास सरकारला यश आलं असल्याचं सांगून त्याचं श्रेय राज्य पोलीस दल, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांना असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेनं आगामी 15-20 वर्षातील कल आणि प्रवाह यांचं निरीक्षण करून विश्लेषण करून संभाव्य समस्यांची ओळख पटवावी, जेणेकरून त्या उद्भवण्यापूर्वीच त्यांचा सामना करणं शक्य होईल असं शहा यावेळी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त 27 ऑगस्ट म्हणजे उद्या महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात होणाऱ्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. पुण्यातील 4 प्रमुख महाविद्यालयांमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होतील. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. भारत चीन द्विपक्षीय संबंधांचा सातत्यपूर्ण विकास आणि प्रगतीच्या दृष्टीनं उभय देशांदरम्यानच्या सीमावर्ती भागात शांतता आणि सुव्यवस्था राखणं महत्वाचं असल्याचं मत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी व्यक्त केलं आहे. चीनची राजधानी बीजिंग इथं भारत चीन सीमा प्रश्नावरील विशेष प्रतिनिधींच्या चर्चेची 25वी फेरी काल पार पडली. यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात दोन्ही देशांनी आपापल्या व्यापक आणि दीर्घकालीन हितांच्या संदर्भात सीमा प्रश्नावर राजकीय तोडगा काढण्याच्या दिशेनं काम सुरू ठेवण्यावर सहमती दर्शवल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नागरिकांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नव्या सुगी हंगामाच्या आगमनाची वार्ता देणारा हा सण आपली समृद्ध संस्कृती, बंधुत्वाची भावना आणि विविधतेतील एकता साजरा करण्याचा दिवस आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशवासी

यांना ओणमच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव आनंद, एकता आणि समृद्धी वाढवणारा ठरो, असं त्यांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ईद ए मिलाद उन नबी निमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा हा दिवस असल्याचं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. प्रेषित मोहम्मद यांचे उदात्त विचार नागरिकांना सदाचरण आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गावर चालण्याची तसंच सर्वसमावेशक आणि विकसित देशाच्या निर्मितीसाठी सक्रियपणे योगदान देण्याची प्रेरणा देतात, असं त्यांनी संदेशात म्हटलं आहे. पंतप्रधानांनीही देशवासियांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. डेटा सेंटर क्षेत्रासाठी भारत हे आकर्षक गुंतवणूक केंद्र असून या क्षेत्राच्या विकासासाठी जपानी कंपन्यांसमवेत सहकार्य करण्यास तयार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे. जपानचे व्यापार आणि उद्योग मंत्री अकाझावा योरसोई यांच्यासमवेत काल टोकियोत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. दरम्यान गोयल यांनी काल जपानमधील सेमी कंडक्टर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरही संवाद साधला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन काल कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी टोरांटो इथं पोहोचल्या. पहिल्या टप्प्यात कॅनडाच्या 4 दिवसांच्या दौऱ्यात त्या कॅनडाचे अर्थमंत्री फ्रँक उईस फिलिप शॅम्पेन यांच्यासमवेत होणाऱ्या पहिल्या वित्तीय संवादात सहभागी होणार आहेत. या बैठकीत उभय देशांदरम्यान सूक्ष्म आर्थिक घडामोडी, वित्तीय क्षेत्रातील सहकार्य, द्विपक्षीय गुंतवणुकीच्या संधी आणि सामायिक आंतरराष्ट्रीय प्राधान्यक्रमावर विचार विनिमय होणार आहे. भारत आणि कॅनडा यांच्यातील नूतनीकरण केलेल्या भागीदारीचा वित्तीय आधार बळकट करण्यासाठी हा संवाद एक महत्वाचं व्यासपीठ निर्माण करेल. राष्ट्रीय चाचणी संस्थेत सुधारणा घडवून तिला वैधानिक दर्जा देण्याबाबतच्या मसुदा अहवालाला काल संसदीय समितीनं एकमतानं मंजुरी दिली. काँग्रेस पक्षाचे खासदार मुकुल वासनिक यांच्या अध्यक्षतेखालील समितीनं चर्चा करून हा अहवाल स्वीकारला. शेतमालाचं मूल्यवर्धन, रोजगार निर्मिती आणि महिला उद्योजकतेला चालना देणाऱ्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रभावी अंमलबजावणी करत महाराष्ट्र राज्यानं देशातल्या मोठ्या राज्यांच्या श्रेणीत अव्वल कामगिरी केली आहे. यासाठी महाराष्ट्राला सर्वोत्तम कामगिरी करणारं राज्य या राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेबाबतच्या राष्ट्रीय परिषदेच्या समारोप सोहळ्यात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. शुल्कमुक्त तत्वावर आयात केलेल्या कच्च्या साखरेवर प्रक्रिया करून तिची विक्री करण्याच्या कालावधीत केंद्र सरकारनं बदल केला आहे. यानुसार आता आयातदारांना बिल ऑफ एंट्री दाखल केल्याच्या तारखेपासून जास्तीत जास्त 2 महिन्यांच्या आत कच्च्या साखरेचं शुद्ध साखरेत रुपांतर करून ती देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करावी लागेल. आगामी सणासुदीच्या काळात देशांतर्गत बाजारात साखरेची उपलब्धता वाढावी आणि किमतींवरचा ताण कमी करता यावा यासाठीच्या प्रयत्नांचा भाग म्हणून सरकारनं हा निर्णय घेतला आहे. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान काल झालेल्या दुसऱ्या सुरक्षा धोरणात्मक संवादात उभय देशांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक हिंद प्रशांत क्षेत्राप्रती आपली वचनबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. या उच्चस्तरीय चर्चेत सागरी सुरक्षा, लष्करी प्रशिक्षण आणि एकंदर संरक्षण सहकार्याला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेण्यासाठी दोन्ही शिष्टमंडळांनी सर्वसमावेशक चर्चा केल्याचं नमूद केलं आहे. 2025 वर्षाच्या नागरी सेवा परीक्षांसाठी इतर मागासवर्गीयांच्या क्रिमी लेअर निकषांबाबतच्या 11 मार्चच्या निकालाची अंमलबजावणी करावी की नाही यावर स्पष्टता मिळवण्यासाठी केंद्र सरकारनं केलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यास, विशेष खंडपीठ स्थापन करण्याच्या प्रस्तावावर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागानं केंद्र सरकारला युपीएससीनं शिफारस केलेल्या 958 उमेदवारांना सेवा वाटपाची प्रक्रिया पुढे चालू ठेवण्याची परवानगी विचारणारे निर्देश मागितले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त आयोजित जागतिक संपर्क उपक्रमाचा भाग म्हणून सरसंघचालक मोहन भागवत अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. पहिल्या टप्प्यात काल त्यांनी अमेरिकेतील युनिव्हर्सल वननेस कार्यक्रमात सहभाग घेतला. शनिवारी ते मॅडिसन स्क्वेअर इथं 5,000 लोकांच्या जनसमुदायाला संबोधित करतील. इंडियन अॅथलेटिक्स सिरीज 2026 मध्ये काल विक्रांत पांचाळ यानं 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पियात मोहम्मद अजमलवर मात करून विजेतेपद पटकावलं. क्रिकेट. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल तिसऱ्या दिवशी श्रीलंकेनं आपल्या पहिल्या डावात 8 गडी बाद

365 धावा केल्या। भारताच्या प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी श्रीलंकेचे प्रत्येकी 3 फलंदाज बाद केले। पावसामुळे कालचा खेळ लवकर थांबवावा लागला। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देताना गुणवत्तेशी तडजोड नको, पंतप्रधानांचे प्रगती मंचच्या बैठकीत आवाहन। प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी भारताला अंतर्गत सुरक्षा अधिक बळकट करण्याची गरज, केंद्रीय गृहमंत्र्यांचं प्रतिपादन। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधणार। ओणम आणि मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त राष्ट्रपती पंतप्रधानांच्या देशाला शुभेच्छा। आणि भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात श्रीलंकेच्या पहिल्या डावात 8 गडीबाद 265 धावा। याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

नमस्कार। आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या 27 तारखेला खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत। देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील। मेरा युवा भारत अर्थात माय भारत

होणार आहेत. ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्तानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबी हा पैगंबर मोहम्मद यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्यांच्या शिकवणी आपल्याला सदाचार आणि कर्तव्य

हो तसंच समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा या दिवसातून मिळो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या। तर राज्यपालांनी ईद ए मिलाद हा प्रेषित मोहम्मद यांच्या प्रेम दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करून देणारा सण असल्याचं नमूद केलं। देशातल्या असंघटित कामगारांच्या सामाजिक सुरक्षा

चर्चा झाली। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली। परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्न मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारींमध्ये

महाराष्ट्राला देशाच्या विकासाचं ग्रोथ इंजिन बनवण्यासाठी सरकारनं विविध पातळ्यांवर पावलं उचलली आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. जगभर झपाट्यानं विकास होत असताना देश आणि राज्याच्या गतिशील विकासाचं चेंज मेकर बनवण्याचं आवाहन त्यांनी केलं. मुंबईत काल इकॉनॉमिक टाइम्स बिझनेस कॉन्क्लेव्ह अँड अवॉर्ड्स 2026 ते काल बोलत होते. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत असून राज्यातल्या तरुणांना रोजगार आणि संधींसाठी राज्याबाहेर जावं लागू नये यासाठी उद्योग आणि गुंतवणूक आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण केल्या जात असल्याचं शिंदे यांनी नमूद केलं. भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्या

मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह। महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। देशात 2 अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी। पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू। आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन। देशभरात ईद ए मिलाद उन नबी आज साजरी होत आहे। यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे। त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते। मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। ओणम आपल्या समृद्ध संस्कृतीचा उत्सव साजरा करणारा सण असून त्यातून केरळची संस्कृती आणि मूल्यांचं दर्शन घडतं, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। ओणमची भावना समाजात सद्भाव, एकता आणि आशा वृद्धिंगत करो, असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे। तर हा सण आनंद, एकोपा आणि समृद्धी वृद्धिंगत करो, असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे। राष्ट्रीय क्रीडा दिवसाचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या खेलो इंडिया संवादाला संबोधित करणार आहेत। देशाच्या प्रत्येक जिल्ह्यातल्या 2 महाविद्यालयांमध्ये युवा वर्गाच्या सहभागातून हा कार्यक्रम होईल। मेरा युवा भारत या मंचातर्फे होणाऱ्या या कार्यक्रमात खेळ, युवा नेतृत्व, नागरी उत्तरदायित्व, स्वयंसेवा, फिटनेस आणि राष्ट्र उभारणी या पैलूंना प्रोत्साहन मिळेल। देशाच्या क्रीडाविषयक आकांक्षांशी संलग्न होण्याची संधी यामुळे युवा वर्गाला मिळू शकेल। तरुणांच्या कल्पना आणि मतं यातून देशाच्या क्रीडा परिसंस्थेची जडणघडण होण्याची संधी या संवादामुळे दृष्टीपथात येऊ शकेल। कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या। या दौऱ्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची भेट घेऊन आर्थिक आणि वित्तीय संवाद साधतील। याशिवाय त्या प्रमुख कंपन्यांचे अध्यक्ष, वरिष्ठ प्रतिनिधी यांच्याशीही चर्चा करणार आहेत। द्विपक्षीय आर्थिक आणि वित्तीय भागीदारी बळकट करणं, गुंतवणूक संबंध दृढ करणं

तसंच सामायिक जागतिक आर्थिक प्राधान्यक्रमाच्या मुद्द्यांवर सहकार्य वृद्धिंगत करणं यांवर या भेटीत प्रमुख भर दिला जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेत गुंतवणूकदारांच्या गोलमेज परिषदेत सहभागी होतील. तसंच ॲशविले इथं अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 ही चाळणी प्रक्रिया घेण्यात आली होती. मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धीपत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही. तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. देशाच्या विविध भागात ऋतुमानानुसार होणाऱ्या श्वसनासंबंधी आजारांवर सरकारचं बारकाईनं लक्ष असून चिंतेचं कुठलंही कारण नाही असं आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि ICMR महासंचालक डॉ राजीव बहल यांनी म्हटलं आहे. त्यांनी काल नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी संवाद साधला. मोसमी इन्फ्लुएन्झा एका सामान्य श्वसनसंबंधी संसर्ग असून सध्या उपलब्ध असलेल्या पुराव्यातून कुठल्याही नव्या इन्फ्लुएन्झाच्या उदयाचे संकेत मिळत नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. इन्फ्लुएन्झा सामान्यपणे गंभीर आजार नाही, मात्र मुलं, वृद्ध आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींमध्ये खबरदारी न घेतल्यास तो बळावण्याची शक्यता अधिक असते असं त्यांनी सांगितलं. प्रतिबंधात्मक उपाययोजना, आवश्यकतेनुसार वेळेवर वैद्यकीय सल्ला यामुळे संक्रमणापासून संरक्षण होण्यास मदत होऊ शकते असं डॉ बहल यांनी सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशात आज झालेल्या विविध अपघातांमध्ये एकूण 11 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. तेलंगणात सूर्यपेठ इथं एका खासगी बसची ट्रकला धडक बसल्यामुळे 6 जणांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. आज पहाटे 5:15 सुमाराला हैदराबाद विजयवाडा राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली. ही बस हैदराबादहून आंध्र प्रदेशात एलुरूच्या दिशेनं जात होती. बसमध्ये 42 प्रवासी होते. तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला असून जखमींना योग्य उपचार मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. बिहारमध्ये सुपौल जिल्ह्यात एका 4-चाकीनं धडक दिल्यामुळे 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झाला. ही दुर्घटना काल रात्री सुपौल पिपरारा मार्गावर घडली. इथं झुलन या धार्मिक उत्सवानिमित्त ग्रामस्थ जमले होते. दरम्यान भरधाव वेगानं आलेल्या एका गाडीनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडलं. त्यापैकी 5 जण दगावले असून एकावर उपचार सुरू आहे. अपघातानंतर कारचालक फलाग झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. हिमाचल प्रदेशात शिमला इथं आज पहाटे 5:45 सुमाराला भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 4 रिक्टर स्केल इतकी असल्याचं राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपात कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झाल्याचं वृत्त नाही. तत्पूर्वी चंबा इथंही आज 4:30 सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. हा भूकंप 2.5 रिक्टर स्केल इतका होता. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथल्या एका रुग्णालयाच्या स्त्री रुग्ण विभागात आग लागल्यानं 14 अर्भकांचा मृत्यू झाला. संबंधित रुग्णालयाच्या 3 मजल्यावर हा विभाग आहे. विभागात 15 नवजात अर्भकं होती. आज सकाळी 7:00 सुमाराला आग लागल्यानंतर बचाव कार्य करताना रुग्णालयातल्या कर्मचाऱ्यांना त्यापैकी एका अर्भकाला वाचवण्यात यश आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं त्वरित बचाव कार्य सुरू केलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षाच्या मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपीला परभणी जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. आरोपीनं पीडितेला चॉकलेटचं आमिष दाखवून तिच्यावर बळजबरी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर आरोपी फरार झाला होता. त्याला पोलिसांनी परभणीत पालम तालुक्यातून अटक केली. आरोपीवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 2290 या धावसंख्येवर

धावांवर आटोपला. भारतानं फॉलो ऑन दिला असून भारताकडे 213 धावांची आघाडी आहे. काल दिवस संपला तेव्हा श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज चौथ्या दिवशी अवघ्या 25 धावात श्रीलंकेचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा श्रीलंकेच्या 2 बाद 146 धावा झाल्या होत्या. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंदनं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या व्हिन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशभरात आज ईद ए मिलाद उन नबीचा तर केरळमध्ये ओणमचा उत्साह. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. देशात 2 अपघातांमध्ये 11 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी. पाकिस्तानात इस्लामाबादमध्ये रुग्णालयात आग लागून 14 अर्भकांचा मृत्यू. आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलो ऑन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: स्वानी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार। आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो प्रसारण सेवा। आजच्या दिवसाच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करते।

0: नाही को।
1: दोन वाजून 34 मिनिटं होत आहेत मंडळी आणि आपण कार्यक्रम सुरू केलाय चला दोस्त हो बोलू काही। नक्कीच या कार्यक्रमात असणार आहेत काही ताज्या घडामोडी आणि त्याचबरोबर दिनविशेष आणि आपलीही साथ तितकीच महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे आपणही नक्की या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। 45 15 41 32 आणि 45 15 41

2:40 होत आहेत मंडळी आणि एफ एम रेनबो प्रसारण सेवेत आपण ऐकत आहात चला दोस्त हो बोलू काही हा कार्यक्रम. आणि कसे आहात आपण सगळे? स्वस्थ आणि मस्त ना? या कार्यक्रमात नक्की आपणही सहभागी व्हायचं आहे. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. काही ताज्या घडामोडी असतील आणि त्याचबरोबर असतील दिनविशेष, आणि तुमचाही सहभाग तितकाच महत्त्वाचा असेल.

मंडई मस्त असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना म्हटलं की निसर्गात अनेक रंगांची उधळण असते. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आपल्याला उपलब्ध होतात. निसर्ग आपल्याला भरभरून देत असतो अनेक रंगांची फुलांची फुलं. अनेक रंगांची आणि सुवासाची फुलं आपल्याला मिळतात. वेगवेगळ्या प्रकारच्या पत्री आपल्याला मिळतात. आणि या सगळ्याचा समावेश आपण आपल्या सण समारंभांमध्ये बखूबीनी करत असतो. म्हणजे खूप सुंदर असं आपण त्या सगळ्याचा वापर म्हणा किंवा त्याच्याच अवतीभोवती आपले सगळे सण समारंभसुद्धा आखलेले आपल्याला बघायला मिळतात. आणि म्हणून नेहमी आपण निसर्गाची जपणूक करणं हे आवश्यक आहे. निसर्ग आपली जपणूक करत असतो, आपल्याला वाढवत असतो, सांभाळत असतो. पर्यावरणाला समजून घेणं, पर्यावरणाला काय हवं आहे काय नको आहे ते बघून त्याप्रमाणे आपण वागणं हे खरं तर मनुष्याचं एक सतसत विवेकबुद्धी असलेला प्राणी असतो आपण त्याचं हे काम आहे. आणि तशा प्रकारे जर केलं तर जो समतोल आता बिघडला आहे तो बिघडणार नाही. त्याच्यासाठी कुठेतरी आत्मकेंद्री वृत्ती न ठेवता इतरांचा विचार करून सगळ्यांसाठी जगायची वृत्तीसुद्धा डेव्हलप करायला हवी.

आपल्या आयुष्यात समाज घडवणाऱ्या अनेक व्यक्ती असतात आणि अशा व्यक्ती समाजावर अनेक प्रकारचं ऋण ठेवून जातात. अशीच एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर अनिल अवचट, ज्यांनी आपली एक वेगळी ओळख समाजात निर्माण केली. फक्त साहित्य विश्वातच नाही तर एक डॉक्टर म्हणून, एक पत्रकार म्हणून देखील त्यांनी अनेक विषयांवर आपली मतं मांडली. आपल्या लेखणीतून, पुस्तकांद्वारे त्यांनी आपले विचार सगळ्यांपर्यंत पोहोचवले. समाजाशी त्यांची जवळीक होती. ते स्वतः पत्रकार असले तरीही पत्रकारितेतल्या व्यावसायिकतेला त्यांनी नकार दिला.

दुर्बळ घटकांना कशी मदत करता येईल यासाठी त्यांनी कायम प्रयत्न केले. गरिबी, अन्याय आणि भ्रष्टाचार याच्या विरुद्ध त्यांनी लढा सुद्धा दिला. मजूर, दलित, भटक्या जमाती यांच्या संबंधी सुद्धा त्यांनी बरंच कार्य केलं आणि त्यांच्यासारखा जो समाजसेवक आहे, जो अगदी प्रदीर्घ असं लेखन करत राहिला किंवा समाजात रूढ असणाऱ्या काही चुकीच्या गोष्टी खोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. व्यसनमुक्तीसाठी त्यांनी उभारलेलं काम आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मुक्तांगण याविषयी वेगळं काय सांगावं. खरं तर त्यांचं काम हे अनेकांना व्यसनमुक्ती करून कित्येक घरात आनंदाचा आणि आशेचा किरण देणारं असं हे कार्य आहे. आज त्यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या स्मृतींना अभिवादन.

अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. किशोर पवार चेंबूरहून सहभाग नोंदवतायत. बाळकू पाटील, महादेव पाटील यांनी आपल्याला कार्यक्रम आवडल्याचं आणि गाणं कुठलं हवं आहे त्यांना तेही कळवलं आहे. दीपा पालकर यांनी देखील सहभाग नोंदवला आहे.

कार्यक्रमाची वेळ आता संपतली, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकणार आहात बातमीपत्र, आणि त्यानंतर आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या पुढील कार्यक्रमात सप्तरंगी 7 मध्ये. तेव्हा कुठेही असा काही करा, ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा. जाता जाता अजून एक दिनविशेषाबद्दल थोडंसं बोलावंसं वाटत आहे, ते म्हणजे मराठी लेखक, समीक्षक, संपादक कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचा आज स्मृतिदिन आहे. अनेक नाटकांची कथानकं, पटकथा आणि गाणीसुद्धा त्यांनी लिहिलेली आहेत.

मग संगीत स्वयंवर असेल, संगीत मानापमान असेल किंवा कीचकवध असेल. नवाकाळ वृत्तपत्राचे ते संस्थापक संपादक होते आणि अनेक राजकीय विषयांवर, व्यापार बाजारभाव अनेक गोष्टींवर त्यांनी लिहिलेलं आहे.

आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशभरात आज ईद ए मिलादुन नबीचा उत्साह। राज्यातही ईद साजरी। राज्यातल्या गरोदर मातांसाठी तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती। राज्य लोकसेवा आयोगाकडून अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द। आणि कोलंबोमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताचा श्रीलंकेला फॉलोऑन। देशभरात ईद ए मिलादुन नबी आज साजरी होत आहे। यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत। ईद ए मिलादुन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणींचं स्मरण करण्याचा दिवस आहे। त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करण्यास प्रेरित करते। मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान देण्यास प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा सण सर्वांच्या जीवनात सुखशांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। केरळमध्ये साजऱ्या होणाऱ्या ओणम सणाच्याही राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। इस्लामचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबरांची 1500वी जयंती अकोल्यात जल्लोषात साजरी होत आहे। अकोल्यात काल ईद ए मिलाद निमित्त पारंपरिक जुलूस ए मोहम्मदी उत्साहात काढण्यात आला। सकाळी 11 वाजता फतेह चौकातून सुरू झालेली मिरवणूक सायंकाळी 5 वाजता मोठ्या मशिदीजवळ संपली। या मिरवणुकीत सुमारे 30,000 मुस्लिम बांधवांनी सहभाग घेतला। पोलिसांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता। जळगाव शहरात ईद ए मिलाद निमित्त भव्य रॅली काढण्यात आली। शहरातल्या विविध भागात मिरवणुकीच्या निमित्तानं मुस्लिम बांधव एकत्र आले होते। भिलपुरा पोलीस चौकीजवळ जिल्हा पोलीस दलातर्फे मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प भेट देत शुभेच्छा देण्यात आल्या। ढोलताशे आणि डीजेच्या तालावर हातात झेंडा घेऊन तरुण मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। यवतमाळमधल्या मुस्लिम बांधवांनी उत्साह आणि जल्लोषात ईद ए मिलादुन नबी साजरी केली। यानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। कळंब चौकातून मोठी मिरवणूक काढण्यात आली। मुस्लिम समाज संघटनांनी सामाजिक कार्यात सहभाग घेतला। अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं, रक्तदान शिबिरं आयोजित करण्यात आली आणि गरजू लोकांना धान्याचं वाटपही करण्यात आलं। गेल्या वर्षी जून ते ऑक्टोबर दरम्यान सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस आणि वादळी वाऱ्यानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं 86.65 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे। नाशिक, अहिल्यानगर आणि जळगाव जिल्ह्यातल्या पात्र शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे। भारतात अंदाजे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो। तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशु मृत्यूचं एक महत्त्वाचं कारण आहे। त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजे फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली आहे। चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे। त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलं आहे। अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे। तर महानगरपालिका क्षेत्रात लातूर, नाशिक, भिवंडी, कोल्हापूर, उल्हासनगर, नांदेड, वाघाळा, नवी मुंबई, सोलापूर, चंद्रपूर, परभणी आणि सांगली, मिरज, कुपवाड या क्षेत्रांमध्ये उपचारांचं प्रमाण 100% आहे। मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात सरकार सकारात्मक असून सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्याकडच्या मराठा समाजाच्या संबंधित
प्रलंबित विषयांवर तातडीनं कार्यवाही करावी असे निर्देश मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. मराठा समाजाशी संबंधित विविध विषयांवर आढावा बैठकीनंतर काल ते मुंबईत बोलत होते. कुणबी जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र वितरणाच्या कामकाजाचा आढावा त्यांनी घेतला. ही प्रमाणपत्र विहित मुदतीत देण्यात यावीत असे निर्देश त्यांनी दिले. तसंच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी या कामकाजाचा आढावा घ्यावा असं विखे पाटील यांनी बैठकीत सांगितलं. मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासन सेवेमध्ये नियुक्ती देण्याबाबत तातडीनं कार्यवाही करावी, महावितरण भरती प्रक्रियेतल्या प्रतीक्षा यादीवरच्या उमेदवारांना नियुक्ती देण्याच्या मागणीवर तपासून कार्यवाही करावी, अधिसंख्य पदावर नियुक्ती झालेल्या उमेदवारांचं शासन सेवेत कायमस्वरूपी समावेशन करण्याच्या प्रस्तावावर तातडीनं कार्यवाही करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या 6 विभागीय मुख्यालयांच्या ठिकाणी परीक्षा केंद्रांवर 22 मार्च 2026 चाळणी परीक्षा झाली, मात्र यात गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे करण्यात आलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं आहे. या पार्श्वभूमीवर आयोगानं काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. या पदासाठी लवकरच फेरपरीक्षा घेतली जाईल. त्यासाठी संबंधित उमेदवारांना पुन्हा अर्ज करण्याची गरज नाही, तसंच यासाठी कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही अशी माहिती आयोगानं दिली आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. 1 वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबो इथं सुरू असलेल्या 2रा कसोटी क्रिकेट सामन्यात आज 4थ्या दिवशी श्रीलंकेचा डाव 290 धावांवर संपला, त्यामुळे भारतानं त्यांना फॉलो ऑन दिला. काल दिवसअखेर श्रीलंकेच्या 8 बाद 265 धावा झाल्या होत्या. फॉलो ऑन टाळण्यासाठी त्यांना 39 धावांची गरज होती, मात्र आज अवघ्या 25 धावात त्यांचा डाव आटोपला. प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतार यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. चहापानापर्यंत श्रीलंकेच्या 2रा डावात 3 बाद 199 धावा झाल्या होत्या. बीडमधल्या एका बंद हॉटेलमध्ये चाललेल्या जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून रोख रक्कम, मोबाईल फोन्स आणि वाहन असा एकंदर सुमारे 8.5 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यासंदर्भात 12 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. नांदेड जिल्ह्यात एका 5 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला परभणीतून अटक करण्यात आली आहे.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्यूजिकली योर्स
1: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. मी आरजे रश्मी महांबरे आणि आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा. 3:10 होत आहेत. कार्यक्रम सुरू करूया सप्तरंगी साथ. नक्कीच आपली ही साथ तितकीच महत्त्वाची आहे. आपले फोन नंबर आपल्याला माहिती आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. त्याचबरोबर आपला व्हॉट्सअप क्रमांक आपल्याला माहिती आहे 8657 6610 71.

0: तीन अजून 20 मिनिटं होतात मंडळी आणि आपण ऐकत आहात FM रेनबो प्रसारण सेवा सप्तरंगी साथ या कार्यक्रमात आपण आला आपण आहोत आणि निश्चितच मस्त अशी एक कथा आहे आपल्यासाठी ही कथा कसली आहे कशाबद्दल आहे हे आपल्याला कथा ऐकताना लक्षात येणारच आहे पण या कथेला आपण काय छानसं नाव देऊ शकतो हे मात्र तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचवायचं आहे आणि कसे आहात आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना खुश रहा आनंदी रहा इतरांनाही खुश ठेवा काळजी घ्या आपली आणि इतरांची कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही ऐकत रहा FM रेनबो प्रसारण सेवा
1: नमस्कार मी बेला शिंदे ऑथेंटिक मेलेडीज म्युझिकसाठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो

0: मंडळी आपणही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आपला व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला माहिती आहे 8657661071. आणि आपले फोन नंबर आहेत 45 15 41 32 आणि 45 15 41 33. तेव्हा नक्की या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि कुठेही असा काही करा ऐकत राहा FM रेनबो प्रसारण सेवा.
1: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत राहा, आनंद घेत राहा.
0: ही कथा आहे एका मध्यमवर्गीय कुटुंबाची आणि या कुटुंबात आई बाबा आणि त्यांची एक मुलगी राहत असते. एकाच मुलाला जन्म द्यायचा आणि त्याला व्यवस्थितपणे वाढवायचं आणि तिला छान असं शिकवायचं, तिच्या सगळ्या ज्या काही कलागुणांना वाव द्यायचा असं त्या आईबाबांनी ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते आपल्या त्या चिमुकल्या मुलीला वाढवत असतात. अर्थात दोघेही आपला कामधंदा नोकरी व्यवसाय सांभाळून आपल्या आईबाबांची मदत घेऊन त्या छोट्या मुलीला वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्याला ज्या काही तिच्याबद्दल अपेक्षा आहेत किंवा तिला स्वतःला जे काही व्हावंसं वाटतंय ते सगळं तिला देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि त्यामागची भावना हीच असते की एक चांगलं नागरिक, एक सुजाण पालकत्व जे आहे ते व्यवस्थितपणे त्या मुलापर्यंत पोहोचवायचं आणि त्या मुलाला चांगलं घडवायचं.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबोमुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: अनेक श्रोते आपल्या या कार्यक्रमात सहभागी आहेत. प्रकाश कुलकर्णी, शिवाजी सुरवसे, हितेंद्र दास आराम आसामहून आपल्याला संदेश पाठवत आहेत, तर कुरेल शेठ वसईहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. त्याचप्रमाणे पीटर डाबरे वसईहून कार्यक्रम आवडल्याचं कळवत आहेत. अशोक पाटील वरळीहून संदेश पाठवत आहेत. नीलांबरी कुलकर्णी, भूषण सोनावणे, विठ्ठल मसलेकर, श्रेय मिलेश राऊत, किशोर पेडणेकर यांनी देखील कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. रसिका म्हात्रे नारिंगी अलिबागहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. आपला व्हॉट्सअप क्रमांक आणि फोन नंबर आपल्याला माहिती आहे. नक्कीच आपण या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. आणि आत्ताच आपण गोष्ट ऐकतो आहोत. व्हॉट्सअपवर बघितलेली ही कथा आहे, पण खूप छान अशी आहे, मनाला भावली आणि म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खरं तर ही जी मुलगी असते ही तिच्या आईबाबांच्या प्रोत्साहनामुळे सगळ्याच तिच्या ज्या शाळेच्या ॲक्टिव्हिटी असतात, गोष्टी असतात, त्याच्यात पुढे असते. त्यामुळे तिला अनेक बक्षिसं प्रत्येक क्षेत्रात ती मिळत असतात. खेळात ती हुशार असते, कबड्डी खेळत असते, अभ्यासात हुशार असते आणि अभ्यासाबरोबरच मग वक्तृत्व आणि इतर गोष्टी, इतर विविध स्पर्धा किंवा मग विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम असतील, गॅदरिंग असेल, काही असेल, या सगळ्या कार्यक्रमात ती नेहमी पुढे असायची आणि त्यामुळे प्रत्येक वर्षी तिला अनेक बक्षिसं मिळत राहायची. आणि असा विद्यार्थी हा प्रत्येक गुरुजनांचासुद्धा लाडका आवडता असतो, कारण आपण जे शिकवतो आहे, समजावतो आहे, हे त्याच्यापर्यंत पोहोचत असतं किंवा ते आत्मसात करण्याचा प्रयत्न तो विद्यार्थी करत असतो, त्याच्यासाठी मेहनत घेत असतो आणि म्हणूनच त्याला हे यशसुद्धा प्राप्त होत असतं. आणि अशा प्रकारे कार्यक्रम करत असताना, गोष्टी घडत असताना ती जी विद्यार्थिनी असते ती मोठी होत असते आणि दरवर्षी अनेक बक्षिसं ही तिच्या संग्रहात सामील होत असतात. निश्चितच त्याच्यासाठी तिची मेहनत आणि तिच्या आईबाबांची मेहनतसुद्धा कारणीभूत असते.

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.
1: आणि अशा प्रकारे सीमा मोठी होत असते. आता शाळेचे दिवस संपून ती कॉलेजमध्ये गेलेली असते आणि तिथे सुद्धा तिचा जो हा काही प्रत्येक क्षेत्रात पुढे जाण्याचा सपाटा असतो तो चालूच असतो. कॉलेजमध्ये व्यक्तिमत्व अधिक तिचं सुंदर होत जातं. तिथल्या स्पर्धा, तिथलं वातावरण, तिथले मित्रमैत्रिणी या सगळ्यात ती रमायला लागते आणि त्याचबरोबर तिथे घडणाऱ्या गोष्टी किंवा तिथे होणाऱ्या स्पर्धा यातसुद्धा ती पुढे राहायला लागते. अर्थात तिच्या जे बक्षिसांचं कपाट असतं त्याच्यात वेगवेगळे चषक, मोठमोठ्या स्पर्धा, मग राज्यस्तरीय आणि त्याचबरोबर खेळातल्या स्पर्धा, राज्यपातळी, नॅशनल लेवल अशा सगळ्या स्पर्धांमधली तिची बक्षिसं वाढायला लागतात. शिवाय मित्रमैत्रिणी, अभ्यास या सगळ्यातसुद्धा ती रमलेली असते आणि हळूहळू आता आपली लेक मोठी होतीये हे आईबाबांच्या लक्षात येतं. अभ्यास संपता संपता तिला एक छानशा मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरीसुद्धा लागते.

अशा प्रकारे आता कॉलेजचं आयुष्य संपून एका कॉर्पोरेट लाईफमध्ये गेलेली ही त्यांची मुलगी अधिकच सुंदर आणि एक उत्कृष्ट अशी एम्प्लॉईसुद्धा झालेली असते. यावर्षीचा एम्प्लॉई ऑफ द इयरचं सन्मान तिने आपल्या बॅगेत टाकलेला असतो, कारण पहिल्यापासूनच तिला उत्तम आणि चांगलं काम करण्याची सवय लागलेली असते. आणि मग हळूहळू आता मात्र आईबाबांचं लक्ष लागतं की सगळ्याच गोष्टी सेट झाल्या आहेत, तर हिच्यासाठी एक चांगला सुंदर असा मुलगा बघायला हवा आणि तिचं लग्न करून द्यायला हवं. ती आईबाबा तिच्याशी बोलतात आणि तीसुद्धा या गोष्टीसाठी तयार होते, कारण तिला त्याच्याबद्दल ते नकार नसतोच. त्यामुळे आईबाबांच्या इच्छेनुसार आणि तिच्या इच्छेनुसार लग्नासाठी ती तयार होते.

तर मंडळी, या गाण्यात जे वर्णन केलंय तशा सगळ्या गोष्टी आता नसल्या तरीही, जेव्हा अशी उपवर झालेली मुलगी घरात असते तेव्हा त्याला अशा वेगवेगळ्या गोष्टींनी सगळेचजण त्रास देत असतात, चिडवत असतात. कुठेतरी मन हळवं झालेलं असतं की आता ही आपली चिमुरडी दुसऱ्या घरी जाणार, तिचंही मन हळवं असतं आणि कुठेतरी गोड स्वप्नसुद्धा ती विणत असते. हे सगळं असं हिच्याही बाबतीत होत असतं. लग्नाची तयारी सुरू होते, पाहुणे येतात जातात, अनेक बैठका होतात आणि अनेक गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींची जुळवाजुळव होते आणि मग एक दिवस लग्नाची तारीख ठरते की चला आता या दिवशी या तारखेला या ठिकाणी लग्न होणार आहे. पुढे काय होतं सांगणारे ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्स FM रेनबो प्रसारण सेवा. अनेक श्रोते आपल्या संपर्कात आहेत. प्रशांत कुलकर्णी अहिल्यानगरहून आपल्याला संदेश पाठवतात. वसुमती ठोसर शास्त्री हॉलहून संध्या मोरेश्वर, किशोर पेडणेकर, सुनील आणि स्वप्नाली जोशी रत्नागिरीहून आपल्या संपर्कात आहेत. अधिवक्ता संदेश नाईक डोंबिवलीहून आपल्याला संदेश पाठवतात आणि आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात. त्रिंबक कुलकर्णी लातूरहून आपल्या संपर्कात आहेत आणि इतक्या लांबून जेव्हा आपण सगळे कार्यक्रमात सहभागी होता तेव्हा आम्हालाही खूप आनंद होत असतो. आणि मग या चिमुरडीचं आता लग्न ठरलं आहे. पुढे

आणि आता ती तयार झाली आहे लग्नाला, आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या परंपरेप्रमाणे अन्नपूर्णेची पूजा करत ती आपली नवरी बसलेली असते आणि नवऱ्याकडची सगळी मंडळी, त्यांचं आगमन होतं. एक खूप महत्त्वाची गोष्ट या सगळ्या समारंभात असते ते म्हणजे रुखवत. आणि छान असं रुखवत त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी लग्नाच्या मंडपात मांडून ठेवलेलं असतं. बऱ्याचदा त्या गोष्टी अशा गोष्टी असतात ज्या त्या मुलींनी केलेल्या आहेत, तिला कुठली कुठली कला येते, तिला कुठल्या कुठल्या गोष्टी येतात, याचं ते एक रिफ्लेक्शन असतं, प्रतीक असतं. आणि तिने केलेल्या सगळ्या गोष्टी तिथे मांडून ठेवलेल्या असतात. बऱ्याचदा तिचं विणकाम, भरतकाम किंवा इतर गोष्टी अशा सगळ्यांनी ते रुखवत सजलेलं असतं, किंवा तिच्याबरोबर पाठवून देण्याच्या गोष्टीसुद्धा तिथे मांडून ठेवलेल्या असतात. ही जेव्हा नवरी मुलगी तिथे बसली आहे अन्नपूर्णेची पूजा करत, तेवढ्यात तिची मैत्रिणी येते आणि तिला म्हणते, सीमा बघितलंस का रुखवत, रुखवत बघितलंस का? सीमा भानावर येते, कारण अशावेळी जरासं हळवं झालेलं असतं मुलीचं मन, ते एका आपल्या वेगळ्याच विश्वात असते. ती भानावर येते आणि म्हणते, अगं काय झालं? ती म्हणते, ये ना बघ तरी रुखवत. आणि ती ते रुखवत खरं तर बघण्यासाठी जाते. आणि ऐकत राहा 107.1 MHz FM.

आणि मंडळी सीमा बाहेर येते आणि बघते तर सगळीच मंडळी जी तिथे कार्यक्रमासाठी हजर असतात त्या हॉलमध्ये असतात ती सगळी आश्चर्याने येऊन येऊन त्या रुखवताकडे बघत असतात आणि म्हणून त्याचे बाबा त्या सगळ्यांना समजावून सांगत असतात हे काय ठेवलं आहे. तेव्हा ते सांगतात हे जी मेडल्स आहेत ही तिला शाळेत मिळालेली आहेत, अशा अशा कारणाने मिळाली आहेत. ही जी मेडल्स आहेत, या ज्या ट्रॉफी आहेत, या तिला कॉलेजमध्ये मिळाल्या आहेत, त्या अशा अशा कारणाने मिळाल्या आहेत. हे तिचं राज्यस्तरावरचं बक्षीस आहे, हे तिचं नॅशनल लेवलवरचं बक्षीस आहे आणि हे आत्ता तुम्ही बघताय हे आत्ताच तिला मिळालेलं अवॉर्ड आहे. अवॉर्ड कसलं आहे तर एम्प्लॉय ऑफ द इयरचं आहे. आणि सगळेजण आश्चर्यचकित होऊन आनंदाने बघत असतात. एक वेगळ्या प्रकारचं रुखवत तिथे सजलेलं असतं आणि सीमा ते सगळ्या

गोष्टी ऐकते खरं तर खूप कौतुक करत असतात बाबा तिचे, पण तिला मात्र हुंदका अनावर होतो. कारण ती आता जाणार असते, पण बाबा तिचं जे कौतुक करत असतात ते खूप महत्त्वाचं असतं. की आत्ताच्या काळात मुलींची जी काही अचीवमेंट आहे किंवा तिने जे काही साध्य केलं आहे इतक्या वर्षापर्यंत, त्या सगळ्याचा लेखाजोखा तो सगळा पाढा तिथे तिच्या बाबांनी लिहून ठेवलेला असतो. खरं तर हे एक वेगळ्या प्रकारचं रुखवत बघून सगळ्यांना आश्चर्यही वाटत असतं, छानही वाटत असतं, कौतुकही वाटत असतं. आणि सीमाला तर आपल्या बाबांना सोडून जाणार याचं एकीकडे दुःख असतं, आणि बाबांना आपलं कौतुक वाटतंय याचा आनंद तिला अधिक होत असतो. म्हणून हे वेगळं रुखवत घेऊन ती आता आपल्याबरोबर जाणार असते. सांगायचा उद्देश हाच की जेव्हा आपण काळाप्रमाणे बदलत जातो तेव्हा गोष्टीसुद्धा बदलणं आवश्यक असतं. आपल्याकडे सुद्धा अशा मुली असतील ज्या वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जात असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात अनेक बक्षिसं मिळवत असतील, तर निश्चितच त्यांनी जे काही कमवलं आहे, त्यांनी जे काही केलं आहे त्याची ही एक रुखवत म्हणूया की सगळ्यांसमोर त्याचं मांडणं खूप आवश्यक असतं. आणि मला आवडलेली ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. निश्चितच मला कोणाची आहे किंवा कुठे वाचली हे आत्ता आठवत नाही, पण भावलेली एक कथा तुम्हाला कशी वाटली हे नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. 3:56 होत आहेत मंडळी, हे गीत आहे आपल्याबरोबर आणि त्यानंतर वेळ आहे ठळक बातम्यांची. सुनीता व्यवहारे, कांचन रानडे, ईश्वरदास शेट्टी, दीपा पालकर, अखिलेश कारेकर गिरगावहून आपल्या कार्यक्रमात आहेत, सहभागी आहेत. त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमात इतरही मंडळी, अरविंद कुलकर्णी आहेत, सुरेश पाटील, प्रणव शेट्टी, यशवंत आडमुठे, श्रीपाद जोशी, शुभलक्ष्मी मस्तकार, प्रज्ञा मनकामे, मंगेश म्हात्रे भाटोडेकर यांनी देखील आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. निश्चितच आपणही या कार्यक्रमात आणि पुढील कार्यक्रमातही सहभागी होऊ शकता.

0: आणि म्हणजे आता ही वेळ आहे ठळक बातम्यांची, तेव्हा काही ठळक बातम्या आपल्यासाठी. राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयाच्या मोफत उपचारांना गती दिली आहे. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणी अंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये शिकणाऱ्या 100 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरांटो इथे दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात त्या अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळांचं नेतृत्व करतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यानं GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट किमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याचबरोबर ठळक बातम्या संपल्या.
1: आकाशवाणी FM रेनबो 107.1 MHz म्युझिकली युअर्स.
2: नमस्कार, मी बेला शेंडे. ऑथेंटिक मेलेडियस म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबो.
0: नमस्कार मंडळी, शुभ दुपार. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आपण ऐकत आहात 107.1 MHz FM रेनबो प्रसारण सेवा.

0: आणि कसं आहात मंडळी? आपण सगळे स्वस्थ आणि मस्त ना? खुश रहा, आनंदी रहा, इतरांनाही खुश ठेवा, काळजी घ्या आपली आणि इतरांची, कारण काळजी घेतली की काळजी करावी लागत नाही. 4:05 होत आहेत आणि आजच्या संध्याकाळच्या आपल्या सगळ्यांना अनेक शुभेच्छा. ही संध्याकाळ आपल्या मनाप्रमाणे जाओ ही सदिच्छा.
1: ही नवरी असली.

तुम्हाला या विषयातलं एखादं गीत माहीत असेल तर ते नक्की माझ्यापर्यंत पोहोचवा. आपला व्हॉट्सअप क्रमांक आहे 8657661071 आणि आपले फोन नंबर आहेत 4515-4132 आणि 4515-4143. लोकगीत असल्यामुळे लोकगीताबद्दलच किंवा लोकगीत आपण कळवावत.

0: नमस्कार, मी बेला शेंडे ऑथेंटिक मेलोडीज म्युझिक साठी ऐकत रहा 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो।
1: गावाचं कितीही मोठं टाउन झालं तरी असतो मनात एक गप्पा। सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा। शनिवारी घेऊ नाट्य संगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद। सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर। सांजेच्या पारी
2: जवळ्या माझ्या पवळ्या वड लाव याव याव र्या।

पावसाने आपल्याला त्रास देऊ नये किंवा पाऊस नाही आला म्हणून त्रास होऊ नये, तो वेळेवर यावा म्हणून शेतकरी दादा देवाकडे नेहमीच साकडं घालत असतात. आणि जेव्हा आपण शेतकरी गीतांची किंवा लोकसंगीताचा विचार करतो तेव्हा अशा प्रकारच्या गीतंसुद्धा की बाबा आमच्याकडे वेळेवर पाऊस येऊ देत, पाणी येऊ देत आणि आम्हाला कुठलाही त्रास होऊ नये, अशा प्रकारची एक आळवणी या सगळ्या गोष्टीतून असते. आपल्या कामातून सवड काढून ही अशा प्रकारची गाणी नृत्य ढोलकीच्या तालावर समूहपणे केली जातात आणि तोच त्यांचा जरासा विरंगुळासुद्धा असतो.

4:21 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 107 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो प्रसारण सेवा. आणि मस्त अशी लोकगीतांचा आनंद आपण घेतो आहोत. आपल्याला जर पावसाचं एखादं लोकगीत, पेरणीचं लोकगीत किंवा शेतकरी गीत आठवत असेल, आवडत असेल, कृषीगीत एखादं आवडत असेल, तर ते नक्की माझ्यापर्यंत आपण पोहोचवा. कसं आहे की शेतकऱ्याचं जमिनीचं पाण्याचं खूप जवळचं नातं असतं आणि खूप अंगमेहनत करून तो आपल्यासाठी एक दाणा पेरतो आणि निसर्ग त्याला हजारो दाणे देत असतो. त्यामुळे निसर्गाकडून शिकण्यासारखं पण खूप असतं की आपल्याला थोडं मिळालं तरी आपण देताना भरपूर द्यावं. मृगनक्षत्र लागताच पहिल्या पावसाच्या सरी आल्यानंतर शेतकरी आनंदाने पेरणी करतो आणि मग शेतात एक एक बियाणं तो रुजत घालतो आणि याच रुजवलेल्या बियातून मग छोटे छोटे कोंब येतात आणि त्यातून आपल्याला एक नवी आशा बघायला मिळते की बाबा आता झाड येणार, ती मोठी होणार, किंवा त्याच्यातून आता नवीन एक गोष्टी निर्माण होणार. खरं तर आशेवरच मनुष्य जगत असतो आणि या सगळ्यातून त्याला तो आनंदसुद्धा मिळत असतो.

0: नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांची सकाळ छान प्रसन्न होते ती अंगणातल्या सड्याने, वासुदेवाच्या गाण्याने. पण आपल्या सगळ्यांची सकाळ सुमधुर होते ती FM रेनबो मुळे. ऐकत रहा, आनंद घेत रहा.
1: आणि अशा प्रकारे धरतीच्या कुशीत गेलेलं बियाणं हळूहळू रुजायला लागतं, आणि हळूहळू ते जसं जसं जमिनीच्या वर येतं तसतसं त्याच्याबरोबर एक नवीन आशा पण वर येते. एक एक बियाणातून एक एक कोंब जेव्हा वर येतो तेव्हा ती धरती बोलायला लागते असं आपल्याला वाटतं. आणि कुशीत निजलेलं हे बियाणं कोंबाकोंबानी वर येतं आणि त्याचं हुबेहूब वर्णन बहिणाबाई आपल्यासाठी करतात. पण हे बियाणं रुजवण्यासाठी तिफण जेव्हा मातीत फिरतं तेव्हाचा सुद्धा आनंद छान असतो. छान अशी एक रेघ निघत असते किंवा दोन चार रेघा मारल्या जातात आणि त्याच्यात मध्ये ती बियाणं पेरली जातात. याच विचारांनी, याच आशेने की उद्या आपल्यासाठी खूप काही

4:37 होत आहेत मंडळी, आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो प्रसारण सेवा. कार्यक्रम सुरू आहे सांजीच्या वारी आणि मी आहे रश्मी महामरे आपल्याबरोबर. अनेक श्रोते आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. श्रीवत्सा आणि स्वरदा कुलकर्णी यांनी आपल्याला संदेश पाठवला आहे. अस्मिता भुजबळ, शीला शेंडेच्या आरकोपहून आपल्या संपर्कात आहेत. क्रांती बनसोड, वसुमती ठोसर, त्याचप्रमाणे ज्योती नालासोपाराहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. चंद्रशेखर भाटवडेकर, दत्तात्रय अळत वेळापूरहून आपल्याला संदेश पाठवत आहेत. स्वप्नाली आणि सुनील जोशी, मिलिंद टिपणीस, संयोगिता बापट पनवेलहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. ईश्वरदास शेट्टी आणि त्याचप्रमाणे रसिक म्हात्रे अलिबागहून आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत. प्रशांत कुलकर्णी अहिल्यानगरहून आपल्या कार्यक्रमात आहेत. दशरथ कदम लातूरहून, अरविंद कुलकर्णी, भावना पाटील दापोली रत्नागिरीहून भाग्यश्री झाडेकर यांनी संदेश पाठवला आहे. तर चित्रा कर्वे आपल्याला संदेश पाठवत आहेत. अजय साखरे इंदोरहून सहभाग नोंदवत आहेत. स्नेहल वरळीहून दीपाली पालकर यांनी आपल्या कार्यक्रमात सहभाग नोंदवला आहे. ऐकत रहा एफ एम रेनबो प्रसारण सेवा.

धुमाची काच रावणी पाच धुमाची काच रावणी पाच एकी सविचार हाती डोंगरी

0: नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.
1: मंडई पाऊस पडल्यानंतर शेतकरी दादा शेतात जातो, कामाला जुमतो. पावसाच्या पाण्यानं काळी आई सुखावते, शेतात लगबग सुरू होते. पहिला पाऊस आला भुई आली ग सुवासिक. शेतकरी चालला शेताकडं घेऊन बैल आणि नांगर. देख बियाणं रुचतं, जमिनीच्या वर येतं, हळूहळू कोंब मोठे होतात, संपूर्ण शेत हिरवगार होऊन वाऱ्यावर डोलू लागतं आणि त्याच्या तालावर शेतकरी राजासुद्धा डोलायला लागतो.

नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर. आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी 107.1 MHz वर.

गावाचं कितीही मोठं टाऊन झालं तरी असतो मनात एक गप्पा. सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी मारूया गावाकडच्या गप्पा. शनिवारी घेऊ नाट्यसंगीताचा आस्वाद, मंगळवारी आणि रविवारी देऊ भावगीतांना दाद. सांजेच्या पारी दररोज संध्याकाळी 4 वाजता 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राच्या FM रेनबो वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर. सांजेच्या पारी.

मंडळी हे सगळं करत असताना शेतकरी राजाचे जे काही दोस्त आहेत, मित्रपरिवार आहेत, ज्यांच्या मदतीने तो हा शेती करत असतो, ती त्याच्याकडे असणारी जनावरं, त्यांनासुद्धा तो आपल्या जीवापाड जपत असतो आणि त्यांच्याशिवाय त्याचं काम अपूर्ण असतं, त्यांची मदत त्याला

4:53 होता है मंडळी आणि कार्यक्रमाची वेळ खरं तर आता संपत आली आहे आणि आपल्या कार्यक्रमात बसाप्पा कलशेट्टी सुरेश खंडाळ्याहून त्यांनी संपर्क नोंदवलाय तर रंजना दाभोळे भिवंडीहून फुलचंद सोनवणे अकोल्याहून गणेश मगर मुंगी पैठणहून चेंबूरहून आपल्याला फोन होता किशोर पेडणेकर आपल्या कार्यक्रमात सहभागी आहेत वैश्वी आणि अविनाश वाढवण टिघरेपाडा इथून आहेत तर संतोष पाटील उलवेहून आणि दत्तात्रय अडद वेळापूरहून आपल्या संपर्कात आहेत आपल्या सगळ्यांच्या सहभागातून कार्यक्रम अधिक सुंदर होत असतात मंडळी आणि

किरपा धानी आउंदा चानेर चाने गाऊ मोठे वर्त गाने गाऊ मोठे वर्त बान तलमा करा जा तल रे कर जा बिगी बिगी बिगी बिगी डौलान डौलाने गाऊ मोठे वर्त गाने गाऊ मोठे

तर मंडळी, आता मात्र कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, तेव्हा जाता जाता हे गीत आपल्यासाठी आणि या गीताबरोबरच आजचा हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला रश्मी महामरेला अनुमती द्या. पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात छानशा विषयासह. तोपर्यंत नमस्कार.

सोना। मी रश्मी पाटकर, ऐकूयात काही ठळक घडामोडी। राज्यातल्या गरोदर मातांचं आरोग्य अधिक सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्तक्षयावरच्या मोफत उपचारांना गती दिली आहे। चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे। त्यापैकी 21,337 मातांना हे उपचार दिले असून उपचारांचं प्रमाण 91% पोहोचलं आहे। राज्य लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची औषध निरीक्षक गट ब या

पदासाठी सध्याची भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 22 मार्चला झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यावर आयोगानं केलेल्या तक्रारीच्या आधारे केलेल्या पोलीस तपासात एका उमेदवाराला लाभ झाल्याचं प्रथमदर्शनी दिसून आलं. त्या पार्श्वभूमीवर आयोगानं हा निर्णय जाहीर केला. कॅनडा आणि अमेरिकेच्या 9 दिवसांच्या दौऱ्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज टोरंटो इथं दाखल झाल्या. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या कॅनडाच्या अर्थमंत्र्यांची आणि प्रमुख उद्योगपतींची भेट घेतील. दुसऱ्या टप्प्यात अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या G20 अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नर्सच्या बैठकीत सीतारामन भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करतील. भारतीय ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद याने GCT बुद्धिबळ स्पर्धेत जर्मनीच्या विन्सेंट कीमर याचा 19-9 असा पराभव करून अंतिम फेरीच्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. दुसरा क्लासिकल गेम जिंकून त्यानं 6 गुणांची आघाडी घेतली आहे. आता त्याची गाठ अमेरिकेच्या फॅबियानो कारुआना याच्याशी पडेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक. माओवादाची ओळख पुसून जिल्हा ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचे गडचिरोली स्थापना दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार आणि ईद ए मिलाद उन नबीच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उद्या 27 तारखेला खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहे. देशाच्या क्रीडा यात्रेत युवकांचा सहभाग वाढवणं आणि युवकांच्या नेतृत्वातला विकसित भारत निर्माण करण्यासाठी त्यांचे विचार जाणून घेणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. क्रीडा, शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, आरोग्यदायी जीवनशैली आणि राष्ट्र निर्माणातील युवकांची भूमिका याबाबत पंतप्रधान या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. मेरा युवा भारत अर्थात माय भारतद्वारे आयोजित या कार्यक्रमात देशभरातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या प्रत्येकी 2 महाविद्यालयातले युवक सहभागी होणार आहे. अकोल्यातल्या शंकरलाल खंडेलवाल महाविद्यालयात आयोजित हा कार्यक्रम करण्यात आला असून नागपुरातील लेडी अमृतबाई डागा एलईडी महाविद्यालयात देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये विद्यार्थी, एनएसएस स्वयंसेवक, माय भारतचे युवा स्वयंसेवक आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू सहभागी होणार आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक

0: शेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयाने सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे असं ते म्हणाले. तत्पूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं अन्न आणि औषध प्रशासन विभागातल्या औषध निरीक्षक गट ब पदासाठी घेण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला. 22 मार्च 2026 रोजी झालेल्या चाळणी परीक्षेत गैरप्रकार झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाकडून प्राथमिक चौकशी करण्यात आली. परीक्षा सुरू होण्यापूर्वीच काही उमेदवारांना प्रश्नपत्रिका किंवा प्रश्नसंच मिळाल्याचा आणि ते सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसारित झाल्याचा दावा तक्रारीमध्ये करण्यात आला होता. अमरावती इथल्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात अतिदक्षता विभागात लागलेल्या भीषण आगीत 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला. या घटनेची आज काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी रुग्णालयात प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेत गंभीर त्रुटी, कालबाह्य फायर सेफ्टी ऑडिट यामुळे सरकारच्या आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत भाजपानं आयोजित केलेली दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. दहीहंडीवरील खर्च पीडित कुटुंबियांना मदत म्हणून देण्यात येणार आहे. अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संवेदनशील निर्णयाचं स्वागत करत पीडित कुटुंबियांच्या पाठीशी सर्वांनी उभं राहण्याचं आवाहन केलंय. राज्यातील गरोदर महिलांमध्ये रक्ताक्षयाची समस्या दूर करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं तीव्र रक्ताक्षयावरील मोफत उपचारांना गती दिली आहे. भारतात सुमारे 52% गर्भवती महिलांमध्ये रक्तक्षय आढळून येतो. तीव्र रक्तक्षय हे माता आणि नवजात शिशु मृत्यूचं एक महत्वाचं कारण आहे. त्यामुळे तीव्र रक्तक्षयावर राज्यातल्या शासकीय आरोग्य संस्थांमध्ये आयर्न सुक्रोज तसंच FCM म्हणजेच फेरिक कार्बोक्सी माल्टोज या औषधांद्वारे शिरेवाटे उपचार सुविधा उपलब्ध करून दिली जाते. चालू वर्षात नोंद झालेल्या एकूण मातांपैकी तपासणीअंती 23,524 गरोदर मातांचं निदान तीव्र रक्तक्षय असलेल्या अतिजोखमीच्या माता म्हणून झालं आहे. त्यापैकी 21,337 मातांना दिले असून उपचाराचं प्रमाण 91% पोहोचलंय. अहिल्यानगर, लातूर, बीड, चंद्रपूर, वर्धा, रत्नागिरी, वाशिम आणि बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये हे प्रमाण 100% आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत ही सुविधा पोहोचवण्यावर भर देण्यात आलाय. सायबर गुन्हेगारांकडून पोलीस, सीबीआय किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक केली जाते. त्यामुळे नागरिकांना अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाल्यास तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. सह्याद्री अतिथीगृह इथं महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या 44व्या स्थापना दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीवासियांना शुभेच्छा देत जिल्ह्याच्या विकासाचा गौरव केला आहे. माओवादाची जुनी ओळख पुसून गडचिरोली आता देशाचे ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचं त्यांनी म्हटलंय. 2014 जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसून येत असून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक येत असल्याचं फडणवीस म्हणाले. उद्योग, रोजगार, शिक्षण आणि पायाभूत सुविधांना प्राधान्य देतानाच जल, जमीन, जंगल आणि पर्यावरण संवर्धनाचा समतोल राखला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. मेडिकल कॉलेज, विमानतळ, रेल्वे मार्ग, रस्ते आणि शैक्षणिक सुविधांच्या विस्तारामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी गती मिळत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. गडचिरोलीच्या परिवर्तनाचं श्रेय नागरिकांना देत विकासासाठी त्यांचं सहकार्य कायम राहावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ईद मिलाद उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी ईद ए मिलादच्या शुभेच्छा देताना एकता आणि आनंद वृद्धिंगत हो तसंच समाजासाठी योगदान देण्याची प्रेरणा या दिवसातून मिळो अशा शब्दात शुभेच्छा दिल्या. तर राज्यपालांनी ईद ए मिलाद हा प्रेषित मोहम्मद यांच्या प्रेम दया आणि त्यागाच्या शिकवणीचं स्मरण करून देणारा सण असल्याचं नमूद केलंय. नागपुरात मरगजी सितरुन नबी कमिटीच्या नेतृत्वाखाली सेवासदन चौकातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत शहरातील विविध भागातील मुस्लिम बांधव

करण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतलाय. या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्कात 80% मदत दिली जाणार आहे. एक वर्ष कालावधीचे 2 पदविका अभ्यासक्रम आणि 6 महिने कालावधीच्या 4 प्रमाणपत्र अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल. पेन्शन नियोजन आता केवळ सरकारी कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित राहिलेली नाही. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली NPS नागरिकांना निवृत्ती नियोजन आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेसाठी सुलभ, लवचिक आणि शिस्तबद्ध पर्याय उपलब्ध करून देते. तसंच चक्रवाढीच्या परिणामामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीत मोठी वाढ होऊ शकते, असं प्रतिपादन MSME विकास आणि सुविधा कार्यालयातर्फे नागपूरचे संचालक डॉ विजय शिरसाट यांनी केलं. पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण यांच्या पुढाकारानं आज नागपुरातील रामदासपेठ इथल्या तरुण भारतच्या संस्कृती सभागृहात NPS जनजागृती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोली जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी अहेरी तालुक्यातील खमनचेरू शासकीय आश्रमशाळेला अचानक भेट देत वसतिगृह, वर्गखोल्या, स्वयंपाकगृह आणि परिसरातील सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेताना वॉटर कूलर, अतिरिक्त खाटा आणि बेंचेसची मागणी त्यांनी नोंदवून घेतली. आवश्यक दुरुस्तीची कामं तातडीनं हाती घेऊन सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या आजच्या 4th दिवशी श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांवर संपुष्टात आल्यानंतर त्यांना फॉलो ऑन मिळाला. पहिल्या डावात भारताकडून प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3, सारांश जैननं 2 तर मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी 1 गडी बाद केला. आज 4th दिवसाचा खेळ संपला तेव्हा श्रीलंकेच्या 6 बाद 229 धावा झाल्या आहे. भारतानं आपला डाव 503 धावांवर घोषित केला होता. येत्या काही तासात अमरावती आणि यवतमाळसह संपूर्ण विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त खेलो इंडिया डायलॉगला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी MPSCच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक. माओवादी ओळख पुसून जिल्हा ग्रीन स्टील हब म्हणून उदयास येत असल्याचं गडचिरोली स्थापना दिनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे गौरवोद्गार आणि ईद ए मिलाद उन नबीच्या सणाचा सर्वत्र उत्साह. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपर फुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबर पासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करायचा इशारा त्यांनी दिला आहे. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षासाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील. येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत. त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल. सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे. सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे. टॅक्सी आणि रिक्षाचालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये

सुधारित दरांनुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल. तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे. चाकण भोसरीच्या औद्योगिक पट्ट्याला नवी ऊर्जा देणाऱ्या 49 सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगांसोबतच्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2,320,97,00,000 रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. या गुंतवणुकीतून उत्पादन क्षमता वाढण्यासोबतच रोजगाराच्या 1,000 नव्या संधी निर्माण होतील आणि ग्रोथ इंजिन असणाऱ्या पुणे परिसरातल्या औद्योगिक परिसंस्थेला आणखी बळ मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यातल्या शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीनं शालेय शिक्षण विभागानं एक त्रिपक्षीय सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार शासकीय शाळांमधल्या 5वी ते 10वीच्या 20,00,000 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांची तपासणी केली जाणार असून दृष्टीदोष आढळलेल्या गरजू विद्यार्थ्यांना नंबरचे चष्मे मोफत उपलब्ध करून दिले जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आज मुंबईत हा करार झाला. परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतात येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे. विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे. अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे. आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. सायबर गुन्हेगार पोलीस, CBI किंवा न्यायाधीशांच्या नावानं नागरिकांना भीती दाखवून घाबरवून फसवणूक करतात, त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारांना बळी न पडता सायबर फसवणूक झाली तर तातडीनं 1930 या सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. ते मुंबईत महाराष्ट्र सायबरच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डिजिटल अरेस्ट या सायबर जनजागृती लघुपटाचं आणि 1930 महाराष्ट्र सायबर अँथमचं लोकार्पण करताना बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलंबो इथं सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेनं 16 धावांची आघाडी घेतली आहे. भारतानं पहिल्या डावात केलेल्या 503 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा पहिला डाव आज 290 धावांवर संपला. सोनल दिनुषानं शतक झळकावलं. भारतातर्फे प्रसिद्ध कृष्णा आणि मानव सुतारनं प्रत्येकी 3 तर सारांश जैननं 2 गडी बाद केले. पहिल्या डावात 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलो ऑन दिला. त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली. आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 17 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत. बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत. प्राथमिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीत येऊन अचानक पूरस्थिती निर्माण झाली. तिबेट सरहद्दीलगत असलेल्या रसुआ जिल्ह्यात आज सकाळी भोटे कोसी नदीला अचानक पूर आला. सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांवरून 80 जणांची सुखरूप सुटका केली आहे. नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शाह यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं. दरम्यान नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेच्या सूचना दिल्या असून गोपालगंज आणि बेतिहा इथं NDRFच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमा दलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. सीमाक्षेत्रात

मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात केल्या असून 7 राखीव ठेवल्या आहेत. कथित ऑनलाईन गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी गुजरातमधल्या सुरत शहर सायबर गुन्हे शाखेनं महाराष्ट्रातल्या परभणी जिल्ह्यातल्या 2 जणांना आज अटक केली. संबंधित व्यक्तींनी शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचं इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आमिष दाखवून सुमारे 9,58,000 रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुरतमधल्या व्यक्तीनं केली होती. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. महसूल गुप्तचर विभागानं पुणे रेल्वे स्थानकावर 3,41,00,000 रुपये किमतीच्या अंमली पदार्थांसह एका महिला प्रवाशाला अटक केली आहे. दिल्लीवरून पुण्याला जाणाऱ्या या गाडीतून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती विभागाला मिळाली होती. देशभरात ईद ए मिलान उन नबी आज साजरी होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद ए मिलाद उन नबीचा सण हा मोहम्मद पैगंबर यांच्या शिकवणीचं स्मरण करण्याचा दिवस आहे. त्यांची शिकवण आपल्याला सदाचार आणि कर्तव्यनिष्ठेच्या मार्गाचं अनुसरण करायला प्रेरित करते. मोहम्मद पैगंबर यांचे उदात्त आदर्श आपल्याला एक सर्वसमावेशक आणि विकसित भारत घडवण्यासाठी सक्रियपणे योगदान द्यायला प्रेरित करत राहोत, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा सण सर्वांच्या जीवनात सुख शांती समृद्धी घेऊन येवो, असं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र दिवस आपल्या समाजात एकोपा, आनंद आणि बंधुभाव अधिक दृढ करो, दया, माणुसकी आणि समाजासाठी योगदान देण्याची भावना आपल्याला सदैव मार्गदर्शित करो, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राज्यातली सर्वत्र शांततेत ईदच्या मिरवणुका काढण्यात आल्या. गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तीव्र आवाजाच्या डीजेवर कायम बंदी असल्याचं पुणे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. उत्सवाच्या काळात मोठ्या आवाजात संगीत वाजवून नागरिकांना त्रास होऊ नये, तसंच ध्वनी प्रदूषणाच्या निर्धारित मर्यादांचं पालन व्हावं, यासाठी पोलिसांकडून नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाणार आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. मुंबईत 1 सप्टेंबरपासून रिक्षा भाडं 1 रुपयानं तर टॅक्सी 2 रुपयांनी महागणार. राज्यातल्या शासकीय शाळांमधल्या 5 ते 10वीच्या विद्यार्थ्यांना मोफत चष्मे मिळणार. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: 107.1 megahertz FM Rainbow. Welcome, welcome. Good evening. It's that time of the day when you're sitting back, relaxing and making sure that you're truly enjoying the 26th of August. This is that special day. Well, that also happens to be a holiday in many, many parts of India, but definitely in Mumbai. And I'm hoping you got a chance to truly celebrate, if it was Eid or even Onam, with friends, with family. Definitely a day of celebration. We started out with the likes of Robbie Williams and Feel. My name is Keisha. This is Rock with the Jock. Stay with us. We've got the news in Marathi coming to you in exactly a few seconds from now. This is The Space to Be.
1: Akashwani. दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबईला दिल्ली चेन्नई हावडाशी जोडणाऱ्या रेल्वे मार्गासह एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण जलद गतीनं. राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक. नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू. 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता. आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलो ऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी. आणि आता बातम्या विस्तारानं. देशातल्या सर्वाधिक वर्दळ असलेल्या 7 रेल्वे मार्गांचं चौपदरीकरण करण्याच्या निर्णयाची जलदगतीनं अंमलबजावणी सुरू आहे. या मार्गावर एकूण 41% वाहतूक होते असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलंय.
2: रेल्वेमध्ये 7 हाय डेन्सिटी रूट्स आहेत. ये 7 हाई डेंसिटी रूट्स करीब करीब 11,000 किलोमीटर्स हैं, लेकिन ये प्रोपोर्शनेटली अगर लें तो 41% ऑफ द टोटल रेल ट्रैफिक इन 16% नेटवर्क पे जाता है. ये रूट्स हैं दिल्ली से हावड़ा, हावड़ा से चेन्नई, चेन्नई से मुंबई, मुंबई से दिल्ली, और दिल्ली से चेन्नई, और मुंबई से हावड़ा, और दिल्ली से गुवाहाटी.
1: यामुळे इंधन बचत होईल, तसंच प्रदूषण कमी व्हायला देखील मदत होईल असं रेल्वे मंत्री म्हणाले. देशात ऋतुमानानुसार H1N1 इन्फ्लुएन्झा ए या प्रकारात वाढ होत असून नागरिकांनी यासंदर्भात सतर्क राहावं, मात्र घाबरून जाऊ नये असं इंडियन मेडिकल असोसिएशननं म्हटलं आहे. बहुतांश संसर्ग सौम्य प्रकारचा असून त्यासाठी स्वमर्जीनं प्रतिजैवकं घेऊ नयेत असं सांगितलं आहे. H1N1 हा विषाणू संसर्ग आहे, त्यावर प्रतिजैवकं प्रभावी ठरत नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. उच्च प्रकरणातला ताप, सततचा कोरडा खोकला, घसादुखी, सर्दी, मळमळ, जुलाब अशी लक्षणं असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे. मुंबई पोलिसांनी एमपीएससीच्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह एकूण 6 जणांना अटक केली आहे. अटक झालेल्यांमध्ये एमपीएससीचे अवर सचिव आणि कक्ष अधिकारी यांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. न्यायालयानं या सर्व आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी एमपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली आहे. अन्यथा मंगळवारपासून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. हे मोठं रॅकेट असून याबाबतचा पोलिसांचा चौकशी अहवाल सार्वजनिक झाला पाहिजे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात वाढ होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातल्या टॅक्सीच्या दरात 2 रुपये तर रिक्षाच्या दरात

एका रुपयाची वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणानं घेतला आहे। त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्या 1.5 किलोमीटर अंतरासाठी टॅक्सीला 31 ऐवजी 33 रुपये तर रिक्षेसाठी 26 ऐवजी 27 रुपये मोजावे लागतील। येत्या 1 सप्टेंबरपासून हे नवे दर लागू होणार आहेत। त्यापुढच्या अंतरासाठी टॅक्सीचं भाडं 21 रुपये 90 पैसे प्रति किलोमीटर इतकं होईल। सध्या हा दर 20 रुपये 66 पैसे इतका आहे तर रिक्षाचं भाडं 18 रुपये 22 पैसे प्रति किलोमीटर होणार आहे। सध्या हा दर 17 रुपये 74 पैसे इतका आहे। टॅक्सी आणि रिक्षा चालकांनी त्यांच्या इलेक्ट्रॉनिक मीटरमध्ये सुधारित दरानुसार बदल केल्यानंतरच नवीन दर आकारण्याची परवानगी मिळेल। तसंच बदल करण्यासाठी त्यांना नोव्हेंबर अखेरपर्यंतची मुदत दिली असून बदल न करणाऱ्या चालकांवर कारवाई केली जाईल असं प्रादेशिक परिवहन कार्यालयानं स्पष्ट केलं आहे। परदेशी नागरिक अवैधपणे सीमा ओलांडून भारतामध्ये येतात आणि भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी गैरमार्गांनी आधार आणि पॅन कार्ड मिळवतात याबद्दल मुंबई उच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली असून ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकारनं त्वरित पावलं उचलण्याची गरज अधोरेखित केली आहे। विविध यंत्रणांमधला समन्वयाचा अभाव आणि कागदपत्रांची पडताळणी यावर विशेष लक्ष देण्याची बाब न्यायालयानं लक्षात आणून दिली आहे। अशा व्यक्ती राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असू शकतात असं न्यायमूर्ती AS गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या पीठानं नमूद केलं आहे। आधार कायद्यात आवश्यक सुधारणा करून अशा व्यक्तींना हुडकून काढणं आणि त्यांना माघारी पाठवणं याला प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत। दिल्ली सरकारनं महिलांसाठीच्या दिल्ली लक्ष्मी योजनेला आजपासून सुरुवात केली। यात महिलांना दरमहा 2500 रुपये दिले जाणार आहेत। दिल्ली लक्ष्मी योजनेचा लाभ 9,22,000 जास्त नोंदणीकृत महिलांना होणार असून आज 25,000 जास्त महिलांना मंजुरीपत्र देण्यात आली। मुलाबाळांची काळजी, त्यांचं शिक्षण, घरगुती गरजा, रोजीरोटी किंवा व्यवसायाला मदत यासाठी हे पैसे कामी येतील असं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यावेळी म्हणाल्या। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या AIR News Mumbai या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 500 जण बेपत्ता आहेत। बेपत्ता व्यक्तींमध्ये 105 भारतीय आहेत। बेपत्ता लोकांमध्ये 291 परदेशी नागरिक आणि 93 नेपाळी नागरिक आहेत अशी माहिती नेपाळ पर्यटन मंडळानं दिली आहे। प्रारंभिक माहितीनुसार भूकंपामुळे हिमस्खलन होऊन बर्फाच्या वितळलेल्या पाण्याचा लोंढा कोसी नदीमध्ये येऊन अचानक पूरपरिस्थिती निर्माण झाली। सुरक्षा दलांनी विविध ठिकाणांहून 80 जणांची सुखरूप सुरक्षा आणि सुटका केली आहे। हे प्रारंभिक आकडे असून पर्यटन कंपन्या, स्थानिक प्रशासन आणि इतर संबंधित संस्थांसोबत पडताळणी सुरू आहे असं प्रशासनानं कळवलं आहे। पर्यटक आणि त्यांच्या नातलगांच्या सहाय्यासाठी पर्यटन मंडळानं 1234 हा टोल फ्री क्रमांक, 1144 ही हेल्पलाईन आणि पर्यटक पोलीस क्रमांक 9851289445 हे जारी केले आहेत। भारतीय नागरिकांच्या माहितीसाठी आणि सहाय्यासाठी काठमांडूतल्या भारतीय दूतावासानंही +9779853168 07 आणि +9779701071070 या आपत्कालीन क्रमांक जारी केले आहेत। नेपाळमध्ये आलेल्या पुरामुळे बिहारमधल्या गंडक नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। बिहारमधल्या 6 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून गोपाळगंज आणि बेतिहा इथे NDRFच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत। नेपाळमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर सशस्त्र सीमादलानं भारत नेपाळ सरहद्दीलगतच्या आपल्या सर्व तुकड्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत। सीमा क्षेत्रामध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी 18 तुकड्या तैनात करण्यात आल्या असून 7 राखीव ठेवण्यात आल्या आहेत। नेपाळमध्ये पुरामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं आहे। प्रधानमंत्री मोदी यांनी नेपाळचे प्रधानमंत्री बालेंद्र शहा यांच्याशी संवाद साधून या संकटाच्या क्षणी भारत नेपाळच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं सांगितलं। भारताची मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्टेम क्षेत्रातलं गुणवान
मनुष्यबळ, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा

पहिल्या डावामध्ये 213 धावांची आघाडी मिळाल्यानं भारतानं श्रीलंकेला फॉलोअन दिला। त्यानंतर श्रीलंकेनं दिवसअखेर 6 बाद 229 धावा करत 16 धावांची आघाडी घेतली। आजचा खेळ थांबला तेव्हा सोनल दिनुषा 7 तर केशरा निवुंता 3 धावांवर खेळत होता। ठळक बातम्या पुन्हा एकदा। मुंबईला दिल्ली चेन्नई आणि हावडाशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गांचं एकूण 7 सर्वाधिक वर्दळ असलेल्या रेल्वेमार्गांचं चौपदरीकरण जलदगतीनं। राज्यातल्या औषध निरीक्षक परीक्षेतल्या पेपरफुटी प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक। नेपाळमध्ये आलेल्या पुरात 47 जणांचा मृत्यू। 105 भारतीयांसह 500 अधिक लोक बेपत्ता। आणि कोलंबोतल्या कसोटी सामन्यात भारताकडून फॉलोऑन मिळाल्यावर दिवसअखेर श्रीलंकेला 16 धावांची आघाडी। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं। नमस्कार।

नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळचे 5:03 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा. आणि वेळ झालेली आहे वंदन कार्यक्रम सुरू करायची आणि मी आहे आपली रेडिओ सखी पूर्वा. गुरुवारच्या प्रसन्न सकाळी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज नारळी पौर्णिमा आहे. सर्व रसिक श्रोत्यांना आकाशवाणी परिवारातर्फे नारळी पौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते.

प्रज्ञाविवर्धन स्तोत्र। विद्येची देवता गणेश यांचे ज्येष्ठ बंधू म्हणजे स्कंद। स्कंदाच्या 28 नावांच्या नित्यस्मरण आणि पठनानी बुद्धीचा हमखास विकास होतो हे स्वतः स्कंदमुनींनीच प्रज्ञाविवर्धन स्तोत्रात सांगितलं आहे। तेव्हा श्रद्धायुक्त अंतःकरणानी आणि अतिशय भक्तिभावानी या स्तोत्राचं नित्यपठन केल्यास आपल्या प्रज्ञेचा विकास होऊन आयुष्य सुफल बनतं हे निश्चित।

मंडळी, सकाळचे 5:15 झालेली आहेत. वंदन कार्यक्रम सुरू आहे आणि आपण ऐकत आहोत भक्तिगीतं. भक्तिगीतं हा मनाला विसावा देणारा आणि तितकाच ठहराव देणारा असा गाण्यातला एक प्रकार आहे असं आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर आपल्या सर्व मंडळींच्या श्रद्धास्थानांच्या विविध ठिकाणं असतात, तर त्यातली काही आपल्या सर्वांची असतात जिथे जाऊन आपलं मन शांत, आनंद आणि तृप्त, समाधानी होतं. तर अशा ठिकाणी मनःशांतीकरता आपण नक्कीच गेलं पाहिजे.

मंडळी, खरोखरच आपण एखाद्या आपल्या इष्टदेवतेचं नामस्मरण जर का केलं तर आपण सर्वात सोप्या मार्गानं इष्टदेवतेपर्यंत पोहोचू शकतो हे आपल्याला कायमच सांगितलेलं आहे. आणि म्हणूनच नवविधा भक्तीमध्ये नामस्मरण, दास्य, सख्य अशा अनेक भक्तीच्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. आणि आपल्याकडच्या वारकरी संप्रदायाचं तर हे विशेषच आहे, कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की कोणत्याही रोजच्या कामात खंड न पाडता त्या कामाबरोबर आपण देवाचं नाव घेणं किंवा त्या कामामध्ये असणारी आपली प्रामाणिकपणाची भावना जपणं हेच खऱ्या अर्थानं आपल्या भक्तीचं उदाहरण असू शकतं.

मंडळी, आपण वंदन कार्यक्रमामध्ये संत तुकारामांच्या गाथेतील काही अभंगांचा विचार करत असतो, तसाच आजही आपण करणार आहोत. जासी आवडी हरिनामाची तोची एक बहुशुची, जपतो हरिनामे बीज तोची वर्णामाजी द्विज, तुका म्हणे वर्णा धर्म अवघे आहे समब्रह्म. किती सुरेख सांगितलंय. मग आजपासून जे मी नामभक्तीबद्दल बोलते आहे, नामस्मरणाबद्दल बोलते आहे, त्याच्यातच अधिक भर सांगणारा हा अभंग. ज्याला हरिनामाची आवड आहे तो कधीही कायमचाच शुद्ध पवित्र असा असतो. तो व्यक्ती किंवा तो आत्मा हरिनामाचा निरंतर जप करत असतो. तो वर्णाने द्विज असलाच पाहिजे असं नाही, तो द्विज समजला जातो. म्हणजेच पूर्वीच्या काळी जी समाजामध्ये असणारी एक दरी होती, ती कुठेतरी दूर करण्याचा प्रयत्न संत तुकाराम महाराज या अभंगातनं करतायत. आणि मग पुढे ते म्हणतायत की सर्व वर्ण धर्म त्या ब्रह्म